नमस्कार सोलापूर, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख 1948, 11 मे 2026। सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकार्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकत आहात. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजत आहेत. आता थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आजच्या स्वर्गीय सौंदर्यानं बहरलेल्या भक्तिरसानं समृद्ध अशा निसर्ग सुरांनी संगीतमय झालेल्या आणि ओंकाराच्या नाद माधुर्यानं पावन झालेल्या सकाळची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया। कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आपण ऐकूयात।

श्रोते हो, मंगलदायी, चैतन्यदायी आणि आनंददायी अशा सोमवारच्या सुंदर प्रातःकाळी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय.

0: रामदास कामत यांनी गायलेलं शिवतांडव स्तोत्र आताच आपण ऐकलं. 6:10 झाली.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.

श्रोतेहो, संकट काळात मिळालेला आधार हा ईश्वरी चमत्काराचा एक भाग आहे. एक दरवाजा बंद झाला तर ईश्वर आपल्यासाठी दुसरा दरवाजा नक्कीच उघडतो. आता संत कान्होपात्रा यांचा अभंग आपण ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात. मीना खडीकर यांचं संगीत आहे.

रसिकवाचा सुविचार। श्रोते हो, आपल्या मनाच्या रथाचा लगाम आपल्या स्वतःच्याच हातात असेल तर आपण आपल्या स्वैर मनाला

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आताच आपण ऐकला. श्रोतेहो, हा संपूर्ण आठवडा तुम्हा सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्यदायी जावो अशीच शिव सदाशिवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला एक छानसं भक्तिगीत ऐकवतोय.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात शांता शेळके यांचं गीत आताच आपण ऐकलं. हे भक्तिगीत गायलं होतं आशा भोसले यांनी. याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:24 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता विचारपुष्प.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन. विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: भ्रम ही भ्रम पैदा करे सदा अधुरा ज्ञान, मृग मरीचिका दूर हो जगे पूर्ण जप ज्ञान. अर्धवट ज्ञान माणसाला भ्रमित करतं. जेव्हा हे भ्रमाचं जाळं दूर होतं तेव्हाच ज्ञानाचं दर्शन होतं, अशा आशयाचा आचार्य सत्यनारायण गोयंका यांचा बोधप्रद दोहा. आपल्यापैकी बरेच जण खोटे भ्रम पसरवतात, ज्यात सत्याचा अजिबात अंश नसतो. अशा भ्रमावर पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे समाजाची दिशाभूल होते, घरामध्ये वितुष्ट निर्माण होतं, एवढंच नाही तर समाज स्वास्थ्य बिघडायला वेळ लागत नाही. सध्याचं जग तर आभासी आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आभास निर्माण केले जातात जे आपल्याला खरे वाटतात. आकाशातला चंद्र मला हवा आहे हा बालहट्ट पुरवण्यासाठी माता आपल्या लाडक्या बाळाला आरशा चंद्र दाखवते. अबोध बालकाला ते खरंही वाटतं, पण हळूहळू मोठं होणाऱ्या लेकराला आरशातला चंद्र हा भ्रम होता. खरा चंद्र तर आपला हातही पोहोचू न शकणाऱ्या उंचच उंच आकाशात आहे हे कळायला शहाणपण यावं लागतं. त्याचप्रमाणे भ्रम निर्माण करणाऱ्या बाबींपेक्षा आणि भ्रमालाच सत्य समजण्यापेक्षा खरं सत्य काय आहे याचा शोध प्रत्येकानं घेतला तर भ्रमाचा भोपळा फुटल्या वाचून राहणार नाही. ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. आकर्षक पॅकिंग आणि डिस्काउंटच्या नादात गुणवत्ता मागं पडत आहे. विक्रेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरपेक्षा वस्तूची गुणवत्ता याकडेही लक्ष द्यायला हवं. एखादी घटना घडली तर ऐकीव माहितीवर न जाता सत्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सत्य बाजूला राहतं आणि निष्फळ चर्चांना महत्व दिलं जातं. अनेक पौराणिक घटना बोधप्रद आहेत. मरीचिका मृगाची कथा आपल्याला हेच सांगते की मोह घातक आहे, त्यात अडकू नका, पण त्यातून आपण काहीच बोध घेत नाही. अशा अनेक कथा आहेत ज्या ऐकत असताना आपण भावूक होतो, पण मतितार्थ समजून घेण्याची मानसिकता नसते. त्याचप्रमाणे ऐतिहासिक

भौतिक घटनांना पुरावे दस्तावेजांमुळे भक्कम आधार मिळतो आणि सत्यता पटते, पण अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल भ्रम निर्माण करणाऱ्या कथा रचल्या जात आहेत ज्याला कोणताही पुरावा सापडत नाही। अशा भ्रामक कथांमुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्व वादात येण्याची आणि त्यामुळे भावना दुखावण्याची शक्यता निर्माण होते। म्हणूनच अर्धवट माहितीच्या आधारे कोणीही मांडणी करण्याचा प्रयत्न करू नये। अभ्यासाअंती पुराव्यांच्या आधारे जर मांडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच लोकांच्या मनातलं अज्ञान तर दूर होईलच, पण त्यांना सत्य उत्खननाचा मार्गही सापडेल आणि लोक आंधळेपणानं विश्वास ठेवणार नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खोटं सांगून दिशाभूल करणार नाहीत। असं होणं आवश्यक आहे, पण जर झालं नाही तर सोनेरी काथडी पांघरून अर्थात वाणीमध्ये मिठास आणि वागण्यातल्या दिखाऊपणामुळे आपण नक्की भूलभुलयात मोहाच्या जाळ्यात अडकू। हे टाळायचं असेल तर पूर्ण जागृती आवश्यक आहे। चोखंदळपणा, चौकसपणा, सतर्कता, सजगता ज्यांच्याकडे असते ते प्रज्ञावंत मोहाचे जाळे आले तरी त्यात अडकणार नाहीत हे नक्की। म्हणूनच या संदर्भात मौलिक उपदेश करताना आचार्य सत्यनारायण गोयंका म्हणतात, भ्रम ही भ्रम पैदा करे सदा अधुरा ज्ञान, मृग मरीचिका दूर हो जगे पूर्ण जप ज्ञान।

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: विचार पुष्प आताच आपण ऐकलं आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 6:30 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंद खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोर्निंग. संपर्क 87404-3-4008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
6: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
6: अरुण नरखेडकर अनगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
8: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
7: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
8: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
7: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
8: संपर्क 87884-1497.
1: सोलापूर दिनांक.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
10: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
11: ऍडमिशनचं काम झालं.
10: आणि एवढी मोठी फी?
11: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
10: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा

0: लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 9096222325.

आकाशवाणी सोलापूर। नमस्कार, सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी। ठळक घडामोडी। सोलापूरच्या तापमानात वाढ झाली असून पारा पुन्हा 41 वर पोहोचला। पंढरपुरात भाविकांच्या सोयीसाठी नवा दर्शन मंडप उभारण्यात येणार। सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय। सोलापुरात झालेल्या राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटाचं विजेतेपद केरळनं तर मुलींच्या गटाचं विजेतेपद पाँडेचेरी संघानं पटकावलं। आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा शेवटच्या चेंडूवर विजय, मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात। आता घडामोडी विस्तारानं। सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि तापमान उतरल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला होता, परंतु काल पुन्हा एकदा 1.9 अंशानं पारा वाढला असून तापमान 41.6 अंशावर पोहोचलं आहे। रस्त्यावरची वर्दळ कमी झाली असून काल दिवसभर उकाड्याचा त्रास जाणवला। राज्य शासन आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीनं पंढरपुरात उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडप तसंच स्कायवॉक इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे। या कामासाठी 229 कोटी रुपये खर्च येईल। दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीनंतर भाविकांना सुलभपणे विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। सोलापुरातील B2 सत्ता प्रकाराचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आमदार देवेंद्र कोठे यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता। महापालिका निवडणुकीतही भाजपनं याविषयी आश्वासन दिलं होतं। गुंटेवारीचा प्रश्न देखील सोडवण्यात येईल असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। रेल्वे मंत्रालयानं गर्दीच्या व्यवस्थापनाबरोबरच रेल्वे स्थानकावरील शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। देशातील 60 रेल्वे स्थानकात लवकरच ही प्रणाली लागू केली जाणार असून त्यात सोलापूरचा समावेश आहे। ज्या प्रवाशांकडे प्रवासाचे तिकीट असेल अशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल। प्रवाशांना घेण्यासाठी किंवा नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेल्या लोकांना स्थानकाच्या बाहेरील प्रतीक्षालयात थांबावं लागेल। सध्या नवी दिल्ली इथं रेल्वे स्थानकावर ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली आहे। काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीनं जाहीर झालेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचं वितरण काल सोलापुरात अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी डॉ इजा तांबोळी हे होते। यावेळी डॉ सविता शेट्टी, कविता मोरवणकर, अनंता सूर, आशा नेगी, प्राध्यापक अर्जुन होटकर, सतीश मालवे, विकास भावे, डॉ शिवाजी शिंदे, प्रियंका कर्णिक, डॉ लता पाडेकर, विलास सिंदगीकर यांच्या साहित्य कृतींचा गौरव करण्यात आला। दिवंगत ज्येष्ठ कवी माधव पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर संत गाडगे महाराज विचारमंच ओतूर यांना साहित्य संस्था पुरस्कारानं गौरवण्यात आलं। काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक आनंद घोडके यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। करमाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं। यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील फडणवीस सरकार अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं चालवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असल्याचं सांगितलं। चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान आणि चुकीचं काम केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला। आमदार नारायण पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे यावेळी उपस्थित होते। लेखिका रेणुका बुधारम लिखित विडी कामगार मातांच्या मुलांची यशोगाथा या पुस्तकाचं प्रकाशन सोलापुरात खासदार डॉ ज्योती वाघमारे तसंच माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते झालं। यावेळी बोलताना त्यांनी रेणुका बुधारम यांच्या लेखनशैलीची मुक्तकंठानं प्रशंसा केली। ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांचंही यावेळी भाषण झालं। पुस्तकात उल्लेख असलेल्या 28 विडी कामगार मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 22 तारखेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे।

0: बैठकीत विविध विकास कामांसाठीच्या निधी वाटपावर निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यासाठी 1146 कोटीच्या वार्षिक आराखड्याला राज्य शासनानं यापूर्वीच मंजुरी दिली आहे. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. सोलापूर दिनांकमधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीनं ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या निधनानिमित्त शोकसभा घेण्यात आली. माजी आमदार प्रकाश येलगुलवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी विजय साळुंखे, पद्माकर कुलकर्णी, प्राध्यापक डी आर गायकवाड, भीमाशंकर शेटे, प्रशांत देशपांडे, डॉ स्मिता पाटील यांनी माधव पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. आशुतोष नाटकर यांनी माधव पवार यांच्या नावानं दरवर्षी 3 पुरस्कार देण्याचं जाहीर केलं. सोलापुरातील नेहरूनगरच्या डीएड कॉलेज मैदानावर झालेल्या राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटाचं विजेतेपद केरळ संघानं तर मुलींच्या गटाचं विजेतेपद पॉंडेचेरी संघानं पटकावलं. दोन्ही गटाचं उपविजेतेपद तामिळनाडू संघानं मिळवलं. या स्पर्धेत 8 राज्यातील मुलामुलींच्या संघांनी भाग घेतला होता. माजी आमदार शिवशरण पाटील यांच्या हस्ते तसंच माजी नगरसेवक सुभाष चव्हाण, विजय शाबादी, अशोक भांजे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झालं. आता क्रिकेट. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या एका रोमहर्षक साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं मुंबई इंडियन्स संघावर शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या. तिलक वर्मानं अर्धशतक झळकावलं तर नमन धीर यानं 47 धावा काढल्या. बंगळुरूकडून भुवनेश कुमारनं 4 गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल बंगळुरू संघानं विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 8 गडी गमावून पूर्ण केल्या. कुणाल पंड्या यानं 73 धावांची झुंजार खेळी केली. मुंबईकडून कॉर्बिन बॉश यानं 4 गडी बाद केले. या विजयानंतर बंगळुरूचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला असून 8 पराभवानंतर मुंबईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. अन्य एका सामन्यात चेन्नई सुपर किंग संघानं लखनौ सुपर जायंट संघाचा 5 गडी राखून पराभव केला. यामुळे चेन्नईचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून लखनौ स्पर्धेतून बाद झाला आहे. आता तापमान. सोलापुरातील कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 41.6 आणि किमान 27. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूरच्या तापमानात वाढ झाली असून पारा पुन्हा 41 पोहोचला. पंढरपुरात भाविकांच्या सोयीसाठी नवा दर्शन मंडप उभारण्यात येणार. सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर प्रवेश नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय. सोलापुरात झालेल्या राष्ट्रीय रॉकेटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटाचं विजेतेपद केरळनं तर मुलींच्या गटाचं विजेतेपद पॉंडेचेरी संघानं पटकावलं. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा शेवटच्या चेंडूवर विजय. मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आजचं संकलन केलं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: शिस्त संस्कार शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87 88 46 14 97.

0: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार.
1: पण तू कसा ओळखलास?
0: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
2: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
3: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:42 आणि 50 सेकंद झाले आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डाळिंबावर अनेक रस शोषणाऱ्या किडी आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मावा, फुलकिडे किंवा ज्यालाच आपण खरड्या म्हणतो, यासह पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, कोळी आणि फळं पोखरणारी अळी म्हणजे सुरसा या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला सातत्यानं दिसून येतो. डाळिंबामध्ये बहार धरल्यानंतर नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यावेळी कोवळ्या शेंड्यांवर तसंच फुलांवर, कोवळ्या फळांवर मावा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर फुलकिड्यांची पिल्लं आणि प्रौढ किडे हे पानांवरील, कोवळ्या फांद्यांवरील आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून स्त्रावणाऱ्या पेशी द्रव्यांवर आपली उपजीविका करत असतात. फुलकिड्यांचा जर फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग हा खरवडल्यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होतो. तसंच डाळिंबामध्ये पांढऱ्या माशीचं वास्तव्य हे पानांच्या मागील बाजूला असून या किडीची पिल्लं ही पानातील पेशीद्रव्य शोषतात. प्रौढ माशी कोवळ्या पानातील पेशीद्रव्यांवर उपजीविका करत असतात, तर कोळी या किडीची पिल्लं आणि प्रौढ किडे ही पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. या सर्व किडींच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं फुलोऱ्याच्या अवस्थेपासूनच आपण सुरुवात केली तर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करता येतं. यासाठी डाळिंब बागेची स्वच्छता वेळोवेळी आपण राखली पाहिजे. किडलेली पानं आणि फळं गोळा करून ती नष्ट केली पाहिजेत. झाडांच्या खोडांना 4 किलो गेरू, यामध्ये स्टिकर 5 मिलीलिटर किंवा बोर्डो पेस्टचं घट्ट द्रावण, 1 किलोग्राम चुना, त्यामध्ये 1 किलोग्राम मोरचूद प्रति 10 लिटर पाण्यात झाडांच्या खोडाला मुलामा दिला पाहिजे. तसंच छाटणीपूर्वी किंवा नंतर शेणखताबरोबर 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा, यासोबत 3 किलोग्राम चांगल्या प्रतीची निंबोळी पेंड ही झाडाभोवती योग्य पद्धतीनं मातीमध्ये मिसळून द्यावी. तसंच डाळिंब बागेमध्ये झेंडूची लागवड 2 झाडांमध्ये किंवा डाळिंब बागेच्या बाजूनं करावी. आणि महत्वाचं म्हणजे सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी फ्ल्युपायराम 0.6 ते 1 मिलीलिटर प्रतिलिटर पाणी प्रति झाड हे ड्रीपनं देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये डाळिंबावर आढळणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींना वेळीच ओळखून योग्य त्या उपाययोजना आपण जर केल्या तर त्यावर आपण नक्की नियंत्रण मिळवू शकतो.

0: कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकला. 6:46 होत आहेत. आता ऐकूयात कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
1: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: श्रोते हो, आज आपण पाण्यात राहणाऱ्या कीटकांची माहिती जाणून घेणार आहोत. अहो म्हणजे जलचर कीटक. अशा कीटकांच्या बाह्य अंगाला बरं का मजबूत आणि टणक असं क्युटिकलचं आवरण असतं. मग यामुळे पाण्यातही यांच्या शरीराचं संरक्षण होतं. क्युटिकलच्या पृष्ठभागावरच्या मेणाच्या पातळ थरामुळं ह्या कीटकांचं शरीर पाण्याने कधी ओलंच होत नाही. म्हणजेच काय तर हा थर वॉटर प्रूफिंगचं काम करतो. काही निवडक कीटकच पाण्यात राहतात, त्यांना अॅक्वॅटिक इन्सेक्ट्स असं म्हणतात. नदी, नाले, ओढे, धरण, समुद्र यामध्ये हे कीटक आपल्याला आढळून येतील. पाण्यामध्ये असणारे कोणकोणते कीटक आहेत तर चतुर, डास, माशी, जलढेकूण, जलविंचू, पाणकवडी, नावाडी अशी अनेक नावं सांगता येतील. ज्या जलपरिसंस्थेत कीटक आहेत ते पाणी उत्तम आहे असं समजावं.

0: पण ज्या जलपरिसंस्थेत कीटक आढळणार नाहीत ते पाणी प्रदूषित गढूळ आणि मैला मिश्रित किंवा गाळयुक्त असतं. पाण्यात वास्तव्य करण्यासाठी कीटकांनी स्वतःच्या शरीरात काही बदल करून घेतल्याचे दाखले उत्क्रांतीच्या नोंदीमध्ये आढळतात. जलचर कीटकांनी पाण्यात राहण्यासाठी श्वासोच्छ्वास, अन्नग्रहण, पोहण, पुनरुत्पादन, उत्सर्जन यासारख्या विविध पद्धती विकसित केल्या. ह्या जलचर कीटकांचं शरीर कसं असतं ते पाहूया. जलचर कीटकांचे मागचे पाय हे वल्ह्याच्या आकाराचे असतात, जेणेकरून त्यांना पाण्यामध्ये चपळतेनं पोहता येईल. कीटक त्यांच्या गुदद्वारातून म्हणजेच अॅनसमधून वेगानं पाणी मागे सोडतात आणि स्वतः पुढे जातात. याला जेट परिचालन असं म्हणतात. या कीटकांना पाण्यात श्वसनासाठी वारंवार पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं. त्यांना पाण्यात खोलवर पाण्याच्या तळाशी जायचं असेल तर आधी वरती येऊन श्वास भरून घेणं आवश्यक असतं. या जलचर कीटकांमध्ये सुद्धा श्वास घेण्यासाठी माशांसारखेच कल्ले असतात बरं का. जलचर कीटकांचे डोळे फार मजेशीर, त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते. पण यांचे डोळे दोन भागांमध्ये विभागलेले असतात. त्यांच्या डोळ्याच्या वरच्या भागाने ते पाण्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर असणारं दृश्य पाहू शकतात आणि खालच्या भागानं पाण्याच्या आतलं पाहू शकतात. यांचं अन्न काय तर पाण्यातले कीटक, पाणवनस्पती, कुजलेले सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्म प्लवक म्हणजेच मायक्रोप्लांक्टॉन्स यावर ते आपली गुजराण करतात. परभक्षी कीटक अंडी, आळ्या, लहान मासे, बेडकांची पिलं सुद्धा खातात. मग हे कीटक कधी कधी किनाऱ्यावर अन्नासाठी किंवा पुनरुत्पादनासाठी येतात. अशा कीटकांना अर्धजलचर म्हणतात. असे कीटक आपल्याला नदी, नाले, ओढे, तलाव, समुद्र यांच्या किनाऱ्यांवरच्या दगडांवर दिसून येतील. पाण्यातले कीटक पाण्यातली लहान वाळू, दगड, लाकूड, भिजलेले ओंडके, पाणवनस्पती यामध्ये आपली घरटी करून स्वसंरक्षण करतात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6:50 आणि 30 सेकंद होत आहेत.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश. एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेज मधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटीची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
3: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
4: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
3: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
4: मोबाईल 93-72-707-100.
5: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात

0: मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतंच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. यामधूनही करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया. सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
0: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
0: वेळ 10:30 ते 8.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 9172710499.
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
4: सोमवार ते शुक्रवार 10:00 ते 4:00. मोबाईल 9579790940.
5: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
6: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
5: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
6: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
5: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
7: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
8: हे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
5: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 2074 30 72.
0: सोलापूरचे पोटविकार तज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी 9 ते 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी.

0: रेसिडेंसी वामन नगर जुळे सोलापूर मोबाईल 98 23 25 78 63।
1: अगं बाई बाई बाई वैतागले का बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88।
3: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
4: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
3: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
5: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
6: संपर्क 87 88 46 14 97।
7: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
8: अहो पण कुठं?
7: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
8: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज,
7: नाही मुदतीची बाधा,
8: नाही TDS ची चिंता,
7: नाही नूतनीकरणाची गाथा।
8: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा। योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
7: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे सोलापूर।
8: मोबाईल 940 51 202 74।
7: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।
9: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 वाजले आहेत। आता जाहिरात प्रसारण आणि त्यानंतर एक गाणं गुणगुणण्यासाठी।
10: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: तीन देविया या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. ज्याला संगीत होतं एस डी बर्मन यांचं. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7:10 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोहोचला.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद

हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला.

या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग

0: वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 103.4 MHz तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 7:20 झालेले आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
2: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती,
2: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल, इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
2: संपर्क 87 88 46 14 97।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं। जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार। संपर्कासाठी मोबाईल 94218 76055।

सकाळी 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. त्यानंतर सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 टायनी ग्लँड सेंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:20 साडेआठ वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी गाणी आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 काही मराठी गाण्यांचा पुन्हा आपण आनंद घेणार आहोत. 9:15 खमंग रुचकर हा कार्यक्रम. त्यानंतर 9:20 क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:00 काही मराठी गाणी आपण ऐकू शकाल. त्यानंतर दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आणि दुपारी 1:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. 7:25 झाली आहेत. थोड्याच वेळात दिल खुलासा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

श्रोतेहोत एक नजर आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांवर. श्रोतेहो सकाळी 11:10 प्रभासपट्टण गुजरात इथं आयोजित सोमनाथ अमृत पर्व या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला उद्देशून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भाषण करतील. त्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, सकाळी 11:10.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे,

0: आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
0: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे वाड्या वस्त्या असतील दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू डिजिटल दरी म्हणू तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात
0: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल एप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत हे एप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
0: पहिल्यांदा ते एप्लिकेशन डाउनलोड करणं ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
0: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी तेव्हा हे ऍप ऑफलाईन चालणार आहे म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
0: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल. इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय त्याचं प्रारूप काय पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल.
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य साधारणतः 784 जिल्हे 7000 आसपास तालुके 5100 आसपास संविधानिक शहरे 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे 355 तालुके 431 संविधानिक शहरे आणि 268 जनगणना शहर यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो.

0: तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते, तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते, कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी. आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी, आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती, आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
1: श्रोते हो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळे विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 वाजून तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया.
2: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी, कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा, शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत.
4: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
5: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 सातारकरांच्या सेवेत.
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
8: या आलात का फर्निचर बघून?
9: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
10: हो ना, 3-4 फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
9: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 त्याच्यात गेला ते नाही आठवत.
10: हे बघ तू.
8: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
10: नको आई, तुम्हीच बसा मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
9: हो दाखवतो ना. बाबा कुठे?
11: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
8: संध्याकाळचे 6 वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का, घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
11: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
9: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
8: काय मस्त आहे रे.
11: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
9: ती कन्फ्यूज आहे, तिला नका विचारू काही.
11: बरं मग तुला कुठला आवडला?
9: मला
10: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्यूज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
8: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोर पंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
9: आई कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
11: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
8: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
11: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
8: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
9: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
10: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदर

0: सोफा घेऊयात ना सुजय.
1: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही. आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
2: बाबा असं काही नसतं, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना, तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
0: करेक्ट. आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
3: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
2: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
3: रिक्लायनर?
0: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
3: खूप आवडली.
1: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
2: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
1: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
0: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ. काय?
2: हा, पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
0: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:45 झालेली आहेत. श्रोते हो, या धावपळीच्या आयुष्यात आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचं आहे, हो ना? हेच लक्षात घेऊन खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्याच्या विविध विषयांवरील चर्चा, उपयुक्त आणि सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवरती योग्य मार्गदर्शन देखील. त्यासाठी अवश्य ऐका आरोग्य जागर दर गुरुवारी रात्री 9:15 आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.

आता प्रसारित करत आहोत भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं कवी आरती प्रभू यांचं भावगीत. ज्याला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात अशोकजी परांजपे यांचं भावगीत आताच आपण ऐकलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय?
2: तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.
1: इथं मिळतील चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही.
2: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
1: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर.

0: स्पर्श
1: तर ऐकायला विसरू नका
0: खमंग रुचकर
1: दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: कार्यक्रमात आता शैला मोहिले यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं भावगीत आपण ऐकूयात।

0: क्रिया नीट नाही होते पण ग्रंथी दिसतीये.
1: बरं
0: मग अशा कारणांमुळे तो आपल्याला जवळजवळ कायमस्वरूपी आपल्याला गोळी घ्यायला लागते. कधी कधी आईला थायरॉइडची कमी असली नंतर मोठेपणी तर त्या ती कमी वेगळी असते. त्याच्यात शरीराच्या थायरॉइड ग्रंथीच्या विरोधात पेशी बनतात ज्याला ऑटो इम्युनिटी असं म्हणतात. ऑटो इम्युन थायरॉइडायटिस आपण असं नाव देतो. मग त्या पेशी आईकडनं

0: मग त्या पेशी आईकडनं बाळाकडे गर्भावस्थेत जातात आणि त्या पहिले काही महिने बाळांमध्ये पण राहतात, नंतर ते आपोआप कमी होतात. मग तेवढे महिने मेंदूचा विकास चांगला होण्याकरता आपल्याला औषध द्यायला लागतं. नंतर आपण ट्राय करू शकतो, पण आम्ही युजली करत नाही की 3 वर्षापर्यंत, ऍटलीस्ट 2 वर्षापर्यंत व्यवस्थित बाळाचा विकास होऊ दे, मग आम्ही कमी करून बंद करून बघतो.
1: बरोबर,
0: गरज पडत नसेल तर पुन्हा चालू नाही करत.
1: तर
0: 2 मेन असतात, ग्रंथीच नीट बनली नाहीये किंवा ग्रंथीच्या विरोधात पेशी बनल्या.
1: खरंच आहे.
2: श्रोते हो, आपल्यालाही थायरॉइडच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटू शकता. टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82.
1: पण साधारण आपल्याला ही थायरॉइडची जी चाचणी असते ती दर किती दिवसांनी करावी लागते, म्हणजे वर्षातून एकदा केलीच पाहिजे वगैरे असं काही आहे का?
0: तर पहिल्या 3 वर्षात जर आपल्याला नवजात वयात समज आला असेल तर 3-3 महिन्याला आपल्याला करावी लागते.
1: बर,
0: त्याच्यानंतर जर आपल्याला नंतर कळलं आहे, डायग्नोज झाले किंवा आधीच डायग्नोज झाले पण आता 3 वर्ष संपलेली आहेत, तर आपण 6-6 महिन्यांनी केलं तरी चालतं. जर आपण डोस चेंज केला असेल काही कारणाने, तर आम्ही आवर्जून म्हणतो की त्याच्या 1 महिन्यानी किंवा 6 आठवड्यांनी परत चेक करा, जर 3 महिन्यांनी करणार नसाल तर. दर 6 महिन्यांनी आपण चेक करत असू, पण ह्या वेळेला आपण डोस चेंज केलाय तर मात्र आम्ही तुम्हाला 1-1.5 महिन्यात चेक करायला सांगतो, नाहीतर सहसा 6-6 महिन्यांनी पुढे 3 वर्षानंतर चालतं.
1: समजा ही थायरॉइडची मात्रा जर जास्त झाली तर त्याचेही काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
0: हो, नक्कीच. जर थायरॉइडची मात्रा, हॉर्मोनची मात्रा जास्त झाली तर त्याला आपण हायपर थायरॉइडिझम असं म्हणतो. लक्षणं म्हणजे वजन वाढतच नाही, भूक तर खूप लागते, व्यवस्थित खाणं होतं पण अजिबात वजन वाढत नाही. कधी कधी मानेवर सूज येऊ शकते, ज्याला आपण गॉयटर म्हणतो. थायरॉइड ग्रंथीच वाढते, काही मुलांमध्ये वाढत नाही, काही मुलांमध्ये अगदी प्रचंड प्रमाणात वाढते आणि डोळे बाहेर यायला लागतात, जे सारखं आपल्याकडे डोळे वटारून बघतंय असं वाटतं. ऍक्च्युली थायरॉइडच्या जास्त मात्रामध्ये झाल्यामुळे होतं. हृदयाचे ठोके वाढतात, सारखी धडधड होते, मूल सारखं घाबरलेलं वाटतं, पण घाबरल्यावर आपले हात पाय थंड पडतात, तर ह्यांचे अगदी गरम गरम राहतात, सारखा घाम फुटतो त्यांना, सारखं कुठेतरी पळावं असं वाटतं, शांतपणे एका जागी बसत नाहीत, चिडचिड होते, सारखं भांडण होतं सगळ्यांशी, आणि काही केल्या त्यांना स्थिर स्थावरपणा राहत नाही. आणि सगळ्यात घाबरण्याची गोष्ट म्हणजे त्यांना इन्फेक्शन होऊन ते अगदी जीवावर बेतू शकतात.
1: अरे बापरे.
0: तर अशा ह्याच्यात आपल्याला त्यांना जपणं गरजेचं
1: होतं.
0: त्यांना सुद्धा कावीळ होऊ शकते, पण ती कावीळ लिव्हरवर त्रास झाल्यामुळे, थोडा हॉर्मोन जास्त मात्रात असल्यामुळे होते. हे सगळं औषध घेतल्यावर कमी होऊन जातं, नॉर्मलला पूर्णपणे येऊ शकतं औषधाने, पण ते औषध घेऊन काही दिवस जाईपर्यंत आपल्याला तेवढी काळजी घ्यायला.
1: खरंच. शोधे हो, आपल्यालाही जर आपल्या लहान मुलांना थायरॉइडची काही समस्या जाणवत असेल तर आपणही ही चाचणी करून घेऊ शकता. हे क्लिनिक आपल्या दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887 73 54 82. डॉक्टर अमृता अश्विन साठे, सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
3: टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:22 आणि 30 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत बीआरडीएसचे सोलापूर शाखेचे प्रमुख श्री धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
4: नमस्कार.
2: या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का?
4: डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचसे अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट, त्याच्यामध्ये दरवेळेला नवीन नवीन सुधारणा कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे, अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो.
2: डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो?
4: अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15 लाख तयार होतात.

0: म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरचे अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केलेत डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क आयआयटी मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते डी शॉ कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी आयआयटी गुवाहाटीमध्ये तिला जेपी मॉर्गन चेस या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीअनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगला उत्तर दिला, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळ्याच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचं स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल. बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये करिअर निवडतात ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडत्या क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.
1: आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल?
0: आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळेंचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. यूआय यूएक्स डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स नॉट जॉब सीकर्स, म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं की एआय आल्यामुळे आता डिझायनर्सला एआय माणसांबरोबर ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, एआय ह्युमन इंटरॅक्शन हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला एआय कसं मदत करू शकतं. ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे.
1: या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त?
0: डिझाईनमध्ये 20 जास्त करिअर पाथ्स आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल्स डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, यूआय यूएक्स पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल अॅक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथं एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या बीआरडीएस 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या एआय फ्रेंडली करिअर बद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीडब्ल्यूईडी पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्यांना कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आता आपण ऐकूया.
3: श्रोतेहो, तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
2: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी.

कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा शब्द कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव. तेव्हा अशाच जबरदस्त कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

0: आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: पुणे केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला. या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1,000 मुलं आणि 1,000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला.

आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील 2 भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या 2 बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे.
ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक

0: मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे सहा मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत तर अन्य सात खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे सहा मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: दररोजच्या स्वयंपाकात हवा आहे काहीतरी खास बदल,
1: मग नक्की ऐका खमंग रुचकर,
0: तुमचा आवडता कुकरी शो,
1: चविष्ट सोप्या आणि घरगुती रेसिपीज,
0: पारंपरिक पदार्थापासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सर्व काही,
1: खास टिप्स आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारे रहस्य।
0: म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध
1: आणि चवीला रुचकर स्पर्श।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका खमंग रुचकर हा कार्यक्रम
1: रोज सकाळी 9:15
0: आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून।
1: तेव्हा ऐकत रहा आणि बनवा प्रत्येक दिवस
0: अधिक स्वादिष्ट।

श्रोतेहो, मराठी गायिका आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा आज आहे जन्मदिन. ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळकर. त्यांचा जन्म 11 मे 1914 रोजी झाला. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी सन 1933 मध्ये नाट्य मनवंतर नावाची नाट्यसंस्था काढली होती. आंधळ्यांची शाळा हे त्यांचं पहिलं नाटक होतं. याचा प्रथम प्रयोग 1 जुलै 1933 रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकामध्ये ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची भूमिका केली होती. या नाटकाच्या वेळी त्या फक्त 18 वर्षांच्या होत्या. या नाटकाचे त्या काळात 100 वर प्रयोग झाले होते. बहुसंख्य प्रयोग पुणे आणि मुंबईत झाले होते. आंधळ्यांची शाळा हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या बेरसन यानं लिहिलेल्या गॉन्टलेट या नाटकाचं मराठीतलं भाषांतर आहे.

कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाताईंचा खास असा आवाज होता, त्यामुळे त्यांनी गायलेली नाट्यपदं आणि भावगीतं अजरामर झाली. कार्यक्रमात सुरुवातीला ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं एक छानसं गीत आपण ऐकूयात.

रसिक हो, ज्योत्स्ना भोळे यांचं कुलवधू या नाटकातलं बोला अमृत बोला हे नाट्यपद फारच गाजल्याचं आपल्याला माहिती आहे. ज्योत्स्नाताईंच्या स्मृतिप्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचं नाव देखील बोला अमृत बोला असंच आहे. ज्योत्स्ना भोळे यांची भूमिका असलेल्या नाटकांची आणि चित्रपटांची नावं सांगायची झाली तर अलंकार, आंधळ्यांची शाळा, आराधना, आशीर्वाद, एक होता माथा, कुबेर, कुलवधू, कोणे एके काळी, तुझं माझं जमेना, धाकटी आई, भाग्योदय, भूमिकन्या सीता, रंभा, राधामाई, विद्याहरण, लपंडाव अशी नावं आपल्याला सांगता येतील. ज्योत्स्ना भोळे यांनी आराधना नावाच्या नाटकाचं नाट्यलेखन देखील केलंय. त्या अनेक वर्षे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या अध्यक्ष देखील राहिलेल्या आहेत. अनुबंध प्रकाशनानं ज्योत्स्ना भोळे यांचं

आत्मचरित्र तुमची ज्योत्स्ना भोळे या नावानं प्रकाशित केलंय. ज्योत्स्ना भोळे यांच्यावर एक लघुपट देखील निघालाय. त्यांचा जन्मशताब्दी सोहळा 11 मे 2013 रोजी पणजी इथं दीनानाथ कला मंदिरात साजरा करण्यात आला होता. अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून दरवर्षी ज्योत्स्ना भोळे यांच्या नावानं पुरस्कार देखील प्रदान केला जातो. 1978 मध्ये हा पुरस्कार साहित्यिक रत्नाकर मतकर यांना मिळाला होता. रसिको, ज्योत्स्ना भोळे यांना पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. त्याचप्रमाणे 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 5 ऑगस्ट 2001 रोजी ज्योत्स्ना भोळे यांचं निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन आपण करूयात आणि त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं एक छानसं गाणं आपण ऐकूया.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

0: कौल दे खंडेराया या चित्रपटासाठी बाळ पळसुळे यांनी संगीतबद्ध केलेलं म उ पेटकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर यांचा. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
7: संपर्क 87-88-44-1497.
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: श्रोतेहो आता पुन्हा काही मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊया. सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत बालकवी ठोंबरे यांचे, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. आता सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आणि अशोक पदकी यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकूयात.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं भावगीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं यशवंत देव यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आता आपण ऐकूया.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कोळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत,
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता
1: माझं

0: श्रोतेहो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? साहित्य संपदा सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 होत आहेत.
2: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
3: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
4: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
4: इयत्ता 3-12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
3: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
4: संपर्क 87-88-46-1497.
1: ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार.
7: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात.
6: श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. श्रोते हो, नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागात मी रेखा
8: आणि मी अश्विनी
5: आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. अश्विनी, आज तुला इथं समोर काय दिसतंय ग?
8: अगं, केवढ्या भाज्या आणल्यात आणि दोन दोन जुड्या मेथीच्या दिसत आहेत.
5: हो ना, पण झालंय असं की दोन मेथीच्या जुड्यांचं करायचं काय, कारण मेथी मला नाही आवडत, पण घरच्या बाकीच्यांना सगळ्यांना आवडतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला मेथीची भाजी एकाच प्रकारची तू करतेस, आता वेगळं काहीतरी ट्राय करून दाखव.
8: अच्छा अच्छा.
5: मग मी म्हटलं माझ्याकडे एक सोल्युशन आहे या सगळ्याचं, आणि मी म्हटलं आता तुलाच विचारायचं काय करूया.
8: अगदी. हे बघ, एवढाच प्रश्न आहे ना की आणल्यात दोन जोड्या आणि छान वेगळ्या नवीन पद्धतीने मेथीची भाजी कशी करायची.
5: येस.
8: आणि हे बघ रेखा, 30 रुपये बर का पेंडी,
5: उन्हाळ्यामुळे खूप महागलेत बर का.
8: हो ना
5: भाज्या.
8: मी आता तुला छान एका वेगळ्या पद्धतीनं मेथी कशी बनवायची ते सांगते. आणि आपल्या या रेसिपीचं नाव आहे डाळ मेथी.
5: अरे वा.
8: तर आता तू दोन जोड्या आणल्या, त्यापैकी एक जोडी जी आहे मेथीची ती निवडून घे बर का. छान. त्याच्या भरपूर काड्या सुद्धा तू घेऊ शकते. त्यानंतर 1/4 कप तुरीची डाळ घ्यायची, जिरे घ्यायचे, खोबरं भाजून घ्यायचंय आणि ते चांगलं वाटून घ्यायचं, चिंच आणि गूळ याचा एकत्रित कोळ आपल्याला करून घ्यायचा आहे चवीप्रमाणे, जेवढा लागेल तेवढा.
5: बर,
8: ठीक आहे. आणि लसूण पाकळ्या, एक 7-8 लसूण पाकळ्या मात्र याला लागतील, छान ठेचून घ्यायच्या त्या. आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी आपल्याला या डाळ मेथीसाठी लागणार आहे.
5: बर, आता या डाळ मेथीसाठी लागणारं साहित्य मी पुन्हा एकदा तुला सांगते बघ बर का.
8: हो.
5: या डाळ मेथीसाठी लागणार आपलं साहित्य असे, एक जुडी मेथी, 1/4 कप तुरीची डाळ, जिरे, खोबरं आपल्याला घ्यायचे भाजून आणि ते कुठूनही घ्यायचे, चिंच आणि गुळाचं कोळ आपल्याला करायचे, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ज्या आपल्याला ठेचून घालायच्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्यात, आणि सुक्या लाल मिरच्या ह्या लागणार आहेत आपल्याला फोडणीसाठी.
8: येस.
5: आणि थोडंसं तेल.
8: मस्त, तुझ्या लक्षात आलंय सगळं साहित्य. तेलाशिवाय कोणतीही भाजी होणार नाही. तर रेखा, आता बघ, तुरीची डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं किंचित कच्चं तेल घालून ही शिजवायची. पण

डाळ अगदी नेहमी आपण वरणासाठी म्हणजे पिवळं वरण जे भातावर आपण खातो त्यासाठी जसं गुरगुटी डाळ आपण शिजवून घेतो ना तशी मात्र ही डाळ शिजवायची नाही बरं का. थोडीशी कच्चट डाळ शिजवली तरी चालणार आहे. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे फोडणी करायची, आपली साधी फोडणी. एक दोन टेबल स्पून तेल घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही या ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि

0: कड्या टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये निवडलेली मेथीची भाजी चिरून बारीक थोडीशी घालायची आहे मेथी. आणि बघ आता ही भाजी जी आहे त्याच्यामध्ये किंचितसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि एक वाफ घ्यायची मेथीची.
1: बर.
0: आणि मग नंतर त्याच्यामध्ये चिंच गुळाचा मस्तपैकी कोळ घालायचाय, लाल तिखट घालायचंय आणि बारीक वाटलेलं सुकं खोबरं घालायचंय.
1: बर.
0: आणि पुन्हा एक वाफ घ्यायची
1: म्हणजे हे सगळं मिक्स करून.
0: हा, हे सगळं मिक्स केल्यानंतर छान पुन्हा एक दुसरी दमदमीत अशी वाफ घेऊयात. ठीक आहे. आता आलाय नंबर फोडणीचा.
1: बर.
0: दोन वाफा काढलेली ही मेथीची भाजी आपल्याला खायला तयार आहे पण त्यासाठी चमचमीत आपण छानशी फोडणी करायची. पुन्हा एकदा त्यात जिरं, मोहरी, थोडस हिंग आणि मुख्य म्हणजे लाल ज्या मिरच्या आहेत ना त्यांचा वापर या फोडणीत करायचा. बरं का रेखा?
1: मस्त असा तडका द्यायचा आपल्याला.
0: yes, आणि मग हा तडका या डाळ मेथीला वरून घातला की लगेचच खायला ही भाजी आपण घेणार आहोत.
1: अश्विनी, आता जे तू डाळ मेथी सांगितलीस ते मी आज संध्याकाळीच ट्राय करणार आहे आणि त्याच्याबरोबर गरमा गरम भाकऱ्या देखील थापणार आहे मी.
0: येस. मस्त सोलापुरी बेत होऊन जाईल.
1: येस.
0: आणि मैत्रिणींनो तुम्हीही करा. आजचा भाग आपण रेखा संपवूयात पण एक टीप नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना देते. श्रोते हो, आपण या डाळ मेथीसाठी थोड्याशा अर्धा चमचा ज्या मेथ्या असतात ना मेथ्या त्या सुद्धा भिजवून तुम्ही फोडणीमध्ये या मेथ्यांचा वापर करू शकता. त्याच्यामुळे या डाळ मेथीची पौष्टिकता सुद्धा वाढणार आहे
1: आणि स्वाद देखील वाढणार आहे.
0: येस.
1: तेव्हा आजच्या भागातून मी रेखा
0: आणि मी अश्विनी
1: आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार. सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
2: काय चालू आहे स्नेहा, श्री दूध सारीज कडूनच घेतला असणार.
3: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री दूध सारीज मध्येच मिळतात.
2: श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: खमंग रुचकर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9:21 होत आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम.
6: चला जाऊया ट्रेकिंगला. या सुनीता तारापुरे लिखित पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकूया.

मित्रांनो, खंडप्राय भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचा एक छोटासा बिंदू म्हणजे गोवा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी गोव्याचं अ पिंपल ऑन द फेस ऑफ इंडिया असं वर्णन केलं होतं. अर्थात त्यावेळी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. आज मात्र गोव्याचं वर्णन अ ब्युटी स्पॉट ऑन द फेस ऑफ इंडिया असंच करावं लागेल. गोवा म्हटलं की नजरेसमोर तरळतो हिरवागार सतेज निसर्ग, रुपेरी वाळूचे स्वच्छ किनारे, नितळ निळ्या पाण्याचे छोटे मोठे प्रवाह, त्या प्रवाहात आपलंच रूप कौतुकानं न्याहाळणारे माडांचे शेंडे, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार भातशेती, त्या शेतीतून जाणाऱ्या लाल मातीच्या नाजूक सरवाटा, घनगर्द राईतल्या शांत रम्य परिसरातली ऐश्वर्यसंपन्न देवालयं, गावागावातली प्रशस्त चौकोनी घरं आणि त्यात विसावलेला कुटुंबवत्सल गोवेकर, नाटक संगीतावर मनापासून प्रेम करणारा, जगण्याकरता फारशी तकतक दगदग न करता आरामात जगणारा सुशेगात गोवेकर. पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्रीची लांबलचक रांग, यामध्ये पसरलेली गोवापट्टी अतिशय छोटी असली तरी निसर्गाचा वरदहस्त आणि देवदेवतांच्या वास्तव्यानं मांगल्य आणि पावित्र्याचा मनोहर संगम झालेल्या गोव्याच्या प्रेमात पडलेल्या पर्यटकांची पावलं पुन्हा पुन्हा तिकडे वळत राहतात. शांतता, सौंदर्य आणि शालीनता यांचा साज लिहिलेल्या या भूमीचं आकर्षण भारतीयांइतकंच परदेशी पर्यटकांनाही आहे. त्यामुळंच गोवा आणि गोवन्स हे शब्द माहीत नसलेला एकही देश जगात नाही असं ठाम विधान गोवेकर मंडळी करतात तेव्हा अतिशयोक्ती वाटत नाही. पावसाळ्याच्या काही महिन्यांचा अपवाद करता पर्यटकांची तिथं वर्षभर वर्दळ असते. गोवा पर्यटन खात्यानं तर 12 महिने पर्यटन जाहीर केलंय.

गोव्याच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे चंदेरी वाळूचा प्रशस्त समुद्रकिनारा. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश, सोनेरी वाळू आणि फेसाळणारा समुद्र. तिथं निवांतपणा आहे, आरामदायी सुखसोयी आहेत आणि पर्यटन संस्कृती चांगलीच रुजलेली असल्यानं वैयक्तिक आदरातिथ्य आहे. गोव्याचे मासे रुचकर, त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांना त्याचंही आकर्षण वाटतं. त्याचा आस्वाद घेत समुद्राची गाज ऐकत किनाऱ्यावर निवांतपणे पहुडायला पर्यटकांना आवडतं. अलीकडे बीच वॉक हा सौम्य साहसी प्रकार आजमावताना पर्यटक दिसतात. अनेक किनाऱ्यांवर विविध जलक्रीडेच्या सुविधा आहेत. शिवाय गोव्याच्या निसर्गाचं सुंदरतम रूप पाहण्याकरता, म्हणजेच गोव्याच्या अंतरंगात शिरण्याकरता, मांडवी, जुवारी, शापोर, बेतुल अशा नद्यांमधून होडीतून प्रवास करता येतो. पणजी ते हळदोण, पणजी ते सावर्डे, पणजी ते डोनापावला या प्रवासात गोव्याच्या दाट वनश्रीचं सौंदर्य निरखता येतं. कुळागरांचं सौंदर्य भांडार अनुभवायचं असेल तर प्रियोळ, नागेशी, बांदोडे, कवळे इथं पदभ्रमण करावं. या पदभ्रमणात विविध फळाफुलांच्या वासांनी आणि पक्षीगणांच्या चित्रविचित्र आवाजानं हरखून जायला होतं. गोव्यात पदभ्रमण करणं किंवा बायकिंग करणं हा नितांत सुंदर अनुभव आहे. पणजी, वास्को, म्हापसा अशा शहरांचा अपवाद वगळता गोव्यात कुठूनही पदभ्रमणाला सुरुवात करावी अशी स्थिती आहे. नकाशासमोर उलगडावा आणि कुवतीप्रमाणे गंतव्य ठरवून वाटचालीला प्रारंभ करावा. तीच बाब सायकलिंगची. मोटार बाईक देखील गोव्यात भाड्यानं मिळतात, त्यामुळे बरेच पर्यटक मोटार बाईकिंग कमी श्रमाचं आणि वेळखाऊ नसल्यानं जास्त पसंत करतात. त्यामध्ये दक्षिण गोवा, उत्तर गोवा, गोव्यातली अभयारण्य, गोव्यातली मंदिरं, गोव्यातले चर्चेस, पावसाळ्यात गोव्यातले धबधबे अशा विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठीची भटकंती अधिक समाधान देऊन जाते. ओल्ड गोव्यामधून भाणस्तरीचा पूल ओलांडला की लागणाऱ्या फोंडा किंवा अंतरुष तालुक्यात विविध रूपांनी परमेश्वर व्यापून राहिलाय. म्हणूनच तर त्या इवल्याशा तुकड्याला गोमंतकाचं हृदय म्हणतात. मंगेश, नागेश, गणेश, रामनाथ, श्रीकृष्ण, शांतादुर्गा, नवदुर्गा, म्हाळसा, कामाक्षी अशा कितीतरी देवतांची मंदिरं त्या परिसरात आहेत. असं सांगतात की 450 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी चालवलेल्या धर्मांतराच्या काळात स्थलांतर करून या देवता फोंड्याच्या परिसरात आल्या. या देवांच्या वसतीसाठी भक्तगणांनी शोधलेल्या जागा मात्र निसर्गसुंदर आहेत. गोव्यातली बहुतेक मंदिरं चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेली आहेत. मधल्या खोलगट भागात पाण्याची विपुलता असल्यामुळं मंदिराच्या आसपास कुळागरं आहेत. आजूबाजूच्या आंबा नारळाच्या गर्द राईमुळं देवालयात शांत आणि थंड वाटतं. सहसा देवळांमधून न दिसणारी स्वच्छता तिथं मात्र ठाई ठाई दिसते. सभागृहातून आत प्रवेश केला की तिथं दरवळणाऱ्या फुलांच्या, धुपाच्या सुगंधानं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे या परिसरात पदभ्रमण करताना बरीच मंडळी दिसतात. या पदभ्रमणाची सुरुवात भाणस्तरीच्या पुलावरून फोंड्यात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला लागणाऱ्या खांडोळे माशेल या गावांपासून होते. तिन्ही बाजूंनी टेकड्या, मध्ये टुमदार मंदिर, मंदिराच्या अग्रभागी 1500 माणसं बसू शकतील असा भव्य सभा मंडप, समोरच्या खोलगट भागात तलाव आणि आजूबाजूला गर्द झाडी, असं मनोहारी रूप आहे खांडोळेच्या गणेश देवस्थानाचं. खांडोळ्याहून आपण माशेल गावात पोहोचतो. एकेकाळी संस्कृत आणि आयुर्वेदशास्त्र अध्ययनाचं हे माहेर घर होतं. तिथं देवकी कृष्णाचं 100 वर्षांपूर्वीचं देऊळ आहे. भाणस्तरी पुलावरून फोंड्याच्या दिशेनं जाताना कुडई टेकडीवरून परिसरातल्या कुळागरांचं रमणीय दर्शन घडतं. पोफळीचे खांब आणि छत्रीसारखे शेंडे, बकुळीच्या नक्षत्रासारख्या फुलांचा मंद सुगंधी सडा, जांभ्याच्या गुलाबी फुलांची रांगोळी, आजूबाजूला डुलणारी केळी रातांब्याची झाडं, या निसर्गाचा आस्वाद घेतच प्रियोळ गावातल्या श्री मंगेशी देवस्थानाशी जाता येतं. तिथून जेमतेम अर्धा एक किलोमीटरवर आहे म्हारदोळ. तिथलं म्हाळसा मंदिर 1560 साली बांधलं गेल्याचं सांगतात. त्या काळानुसार या मंदिराचं बांधकाम लाकडी आहे. मडकई रस्त्यानं 1.5 किलोमीटर पुढे गेल्यावर बॅकवॉटर पाहता येतं. कुंभार जुव्याचा कालवा जुवारीच्या विशाल पात्राला या

ठिकाणी भेटतो. मडकई गावाचं टोक थेट पाण्यात घुसल्यासारखं दिसतं. भरतीमुळे जुवारीच्या खाडीतून येणाऱ्या सागरलाटा इथं आदळून कालवा आणि नदीच्या मुखातून पुढे पुढे जात राहतात. तिथून जवळच असलेल्या सावई वेरे गावाला गोव्यातलं श्रवण बेळगोळ समजलं जातं, कारण दुसरा मराठी ताम्रपट त्या गावात मिळाला. सावई वेऱ्यातून केरी, कुर्टी, फोंडा असं पदभ्रमण केल्यावर फोंडा परिसरातला गोव्याच्या इतिहासात गाजलेला मर्दनगड पाहता येतो. असं म्हणतात की बांदोड्याच्या महालक्ष्मीनं जशी गोव्याच्या संगीताला प्रेरणा दिली, तशी कवळ्याच्या शांतादुर्गेनं गोमंतकीय मराठी साहित्याला दिली आहे. या कवळ्याच्या शांतादुर्गेच्या दर्शनानं ही भ्रमंती संपूर्ण होते. ही भटकंती सायकलवरूनही करता येते. पुरातन महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध असलेलं तांबडी सुर्ल हे ठिकाण समृद्ध वनराईनं नटलेलं आहे. तिथून जवळच आहे भगवान महावीर अभयारण्य. गोव्याच्या कर्नाटक सीमेवर वसलेलं हे अभयारण्य राज्यातलं सगळ्यात मोठं आहे. पश्चिम घाटाचा 200 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त प्रदेश त्यानं व्यापलाय. फोंड्यापासून जवळचं बोंडला अभयारण्य पश्चिम घाटातलं अवघं 8 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापून आहे, मात्र प्राणी पक्ष्यांनी समृद्ध आहे. सांबर, अस्वल, कोल्हे, हरिण, गवे, रेडे, विविध प्रकारचे सर्प, अजगर, मगरी आणि कितीतरी प्रकारचे पक्षी तिथं आढळतात. काणकोण तालुक्यातलं खोतीगाव अभयारण्य 105 किलोमीटरच्या पट्ट्यात विस्तारलंय. तिथं कॅम्पिंगची उत्तम सोय असल्यामुळं जंगल निवास अनुभवता येतो. राजधानी पणजीजवळच्या चोडण बेटावरचं डॉ सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींकरता आनंदाची पर्वणीच. मांडवी नदीकाठच्या मॅनग्रूव्हनी व्यापलेल्या या जंगलात किनारी प्रदेशात आढळणारे बहुतेक सगळे पक्षी पाहायला मिळतात. स्थलांतरित पक्षीही तिथं मोठ्या संख्येनं येतात.

0: क्रमशः अभिभाषणाचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ॲपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहे. 9:36 झालेली आहे.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87884-1497.
4: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16 वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
5: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
4: मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
5: मोबाईल 93-72-707-100.
6: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामी।

0: मी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
1: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: श्रोतो, एक महत्वाचं निवेदन. आज सकाळी 11:10 प्रभासपटण गुजरात इथं आयोजित सोमनाथ अमृत पर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भाषण करतील. त्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकताय. 9:40 झाली आहेत. आता मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेऊयात. कार्यक्रमात सुरुवातीला प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकूया.

0: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
1: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर।
0: मोबाईल 9172710499।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात। आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
6: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अंदर।
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
9: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची लावणी। यशवंत देव यांचं संगीत आहे। चित्रपटाचं नाव मंत्र्यांची सून।

एकच काळीज, अहो एकच काळीज माझ्याकडं, सांगा मी दे

0: सगुरीन घ्या,
1: सगुरीन घ्या तर सगुरीन घ्या, सगुरीन घ्या तर सगुरीन घ्या,
0: हा हा सगुरीन घ्या हो जरा सगुरीन घ्या।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यूबॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात, आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: प्रवेश प्रवेश प्रवेश, एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे। कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध। या वर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे। माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर। 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश। यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा। एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर।
4: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
5: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, आहा अन्नपूर्णा मिठाई।
6: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
7: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या। श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच, यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे। शिवाय नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत, यामधूनही करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल। संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31। या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया।
8: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
9: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315 156।
10: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये।
11: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात
10: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोरणी। संपर्क 87400034008।

0: पिंजरा चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेवडकर यांची लावणी आताच आपण ऐकली. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर होता.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
3: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
3: वेळ सकाळी 10:30 ते 8.
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
4: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
6: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
7: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
6: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
7: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
6: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
8: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
9: अगं, तिचं सौंदर्य आणि करजीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे

0: इतकी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
0: कडून. दागिने त्यांच्याकडून चांगले आहेत.
2: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
3: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटिस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77-45-80-00-18.
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
5: बरोतर श्रोतो, हो मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही इथं आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय. FM बँड 103.4 MHz तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. श्रोते हो, सकाळचे 10:01 होतोय. आता प्रसारित करत आहोत चित्र बेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: माशुक चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं इंदेवर यांचं गीत आताच आपण ऐकलं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सर या चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं कतील शिफाई यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अन्नू मलिकी यांचं. 10:13:30 झाली.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं जतीन ललित यांचं. आता आमच्या मैत्रिणींसाठी एक खास गाणं, चित्रपट खलनायक. अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे.

अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षे यांचं गीत आपण ऐकलं. खलनायक या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमातलं शेवटचं गाणं येस बॉस या चित्रपटातलं.

अभिजीत भट्टाचार्य यांचा स्वर आहे. जावेद अख्तर यांचे शब्द, जतीन ललित यांचं संगीत,

एस बॉस चित्रपटासाठी अभिषेक भट्टाचार्य आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. याबरोबरच चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो.

चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 10:31 झाली. श्रोते हो, सकाळी 11:10 प्रभास पटण गुजरात इथं आयोजित सोमनाथ अमृत पर्व या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला उद्देशून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी भाषण करतील. त्याचं थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा वेळ लक्षात घ्या, सकाळी 11:10. आता ऐकूयात कार्यक्रम CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: जिस बहादुरी से आपके बेटे ने अपनी मातृभूमि की रक्षा की, उसके लिए मैं उसे सलाम करता हूं। मेरे लिए ऐसे व्यक्ति का सामना करना जिसने मेरे पुत्र की हत्या की थी आसान नहीं था, पर उस समय मेरे जहन में बस यही पंक्तियां आई, हिंद के सैनिक तुझे प्रणाम, सारी दुनिया में तेरा नाम, दुश्मन के गलियारे में भी होती है तेरी चर्चा आम। सलाम सलाम।
1: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल। श्रोताओं, आशा है कि आपको हमारे कार्यक्रम जरूर पसंद आए होंगे, तो फिर देर कैसी, भेज डालिए अपना संदेश। अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है, तो अपने मित्र अजीत
2: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
1: नमस्कार।
3: उमंग उमंग उमंग उमंग
4: उमंग हा CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। सकाळचे 11:02 होत आहेत।
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
6: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीने हायटेक उपचार पद्धती, आता फिजिओथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध।
7: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा।
6: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
7: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर। मोबाईल 9893258763।
8: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
9: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल 9637912288।
6: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
6: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
7: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता।
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती।
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल। इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह।
6: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा। श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर।
7: संपर्क 87884014497।
10: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा।
11: अहो पण कुठं?
10: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना।
11: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा। दैनंदिन शिल्कीवर व्याज,
10: नाही मुदतीची बाधा,
11: नाही TDS ची चिंता,
10: नाही नूतनीकरणाची गाथा।
11: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा। योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा।
10: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह।

0: क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गैलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे सोलापूर।
1: मोबाईल 940-51-202-74।
0: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज।

अजित कडकडे यांच्या स्वरात विलासबुवा पाटील यांनी संगीतबद्ध केलेला संत शिवदास महाराजांचा अभंग आपण ऐकताय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11:10 होत आहेत. श्रोते हो, आता थोड्याच वेळात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी हे प्रभास पठण गुजरात इथं आयोजित सोमनाथ अमृत पर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून भाषण करतील. त्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आता आपण ऐकूयात.

0: के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कारपूलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला ही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
2: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं ते सर्वांनी पाळावं असं आमचं आवाहन आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचा आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं।
3: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली। सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला। यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे। हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले। भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली। तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे। यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे। यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल। याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा 1 डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं। याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा 1 चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली। याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्व

0: सामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावण यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन. सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
3: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील

0: येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण कनेक्टिव्हिटीसह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईसवाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 100 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा रचून पोलिसांनी अटक केली. हे तिघही सरारी गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
1: पालघर जिल्ह्यातल्या वरोळ गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाडवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉकमधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपटी येथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्यबंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून रामोण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाडवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाडवण बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचं आवश्यकतेपेक्षा

0: जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
1: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
0: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 7.5 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं.
2: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल.
3: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
2: या संदर्भात मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली माहिती आपण आता ऐकली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद रंग सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याच्या ऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या समूहाचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण आणि भावांसह चौघांचा मृत्यू झाला. तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग 3 दिवस पडलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याविषयी अधिक माहिती

0: माहिती आमच्या वार्ताहरांकडून.
1: जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अक्षरशः धुळीला मिळाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. रातांब्यांसारख्या पिकांचीही वाट लागली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे 108 तर लघुदाब वाहिनीचे 235 खांब पडले. त्यामुळे आणि झाडंही कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचं सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. कर्मचारी दिवस रात्र एक करून युद्ध पातळीवर काम करत असले तरी अनेक ठिकाणी 24 तास उलटून गेल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. कारण नुकसानाची व्याप्तीच तेवढी मोठी आहे. या कालावधीत विवाह सोहळ्यांसह अनेक समारंभ पूर्वनियोजित असल्याने संबंधित सर्वांची मोठी तारांबळ उडाली. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त संस्थेतल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 मे पर्यंत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या muadmission.samartha.edu.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. एलएलएमच्या सीईटीसाठी अर्ज करायलाही मुंबई विद्यापीठानं 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथं एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. आरसीबीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 166 धावा केल्या होत्या. बंगळुरू संघानं हे लक्ष 20व्या षटकात 2 गडी राखून पूर्ण केलं. या विजयामुळे आरसीबी आता गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली असून मुंबईच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता संपुष्टात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की कहानी कोई दुख ना हो तो बकरी खरीद लो. आइए सुनते हैं इस कहानी का पहला भाग.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. श्रोतहो, आजच्या एक ही फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आज आपण 2000 या वर्षामध्ये प्रदर्शित झालेल्या ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत. खरे आयुष्यामधील जोडपं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांनी या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि हा चित्रपट 1995 सालच्या अ वॉक इन क्लाउड्स या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाविषयी आणखीनही माहिती आपण घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि अभिषेक बच्चन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत जतीन ललित यांचं.

अनुराधा पौडवाल, अभिषेक बच्चन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आज आपण ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली गाणी ऐकतोय. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, दिलीप ताहिल, अमरीश पुरी, अनुपम खेर, शक्ती कपूर, सुप्रिया कर्णिक, सुषमा सेठ, तन्वी आझमी, हिमानी शिवपुरी, सोनाली बेंद्रे, ऋषिकेश पांडे आणि सलमान खान यांनी देखील या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. श्रोतहो, लग्नाच्या आधीची ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची ही रुपेरी पडद्यावरची जोडी प्रेक्षकांना

खूपच आवडली होती. या चित्रपटामध्ये एक हिडन लव्ह स्टोरी दाखवलेली आहे, जगासमोर एक आणि आतमध्ये एक, अशा प्रकारची स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. या चित्रपटामधला नायक अर्थात अभिषेक बच्चन हा एक कॅप्टन दाखवलेला आहे आणि एक आत्महत्या करणाऱ्या मुलीला तो अडवतो आणि तिला तिच्या घरी घेऊन जातो आणि तिथे घेऊन गेल्यानंतर त्या सर्व फॅमिलीला वाटतं की अभिषेक बच्चन हाच ऐश्वर्या राय यांचा प्रियकर आहे. ते त्याला स्वीकारू लागतात आणि हळूहळू या दोघांमध्ये जवळीक वाढते, या दोघांमध्ये प्रेम होतं. ही अशा प्रकारची स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. आणखीनही माहिती आपण घेणार आहोत.

अनुराधा पौडवाल आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोतो हो, ढाई अक्षर प्रेम के हा 2000 सालचा चित्रपट. या चित्रपटामध्ये साहिबा अर्थात ऐश्वर्या राय ही एक हुशार आणि संवेदनशील मुलगी दाखवलेली आहे. ती घरापासून दूर एका महाविद्यालयात शिकत असते आणि तिच्या राजपूत घराण्यातल्या परंपरेनुसार तिचं लग्न हे तिच्या आई वडील ज्याच्याशी ठरवतील त्याच्याशी करणं ही परंपरा मानली जाते. पण ती मॉडर्न युगातली तरुणी आहे, त्यामुळे तिला आई वडिलांनी सांगितलेल्या ज्याला कधीही न बघितलेल्या व्यक्तीसोबत लग्नास ती नकार देते आणि घरी खोटं खोटं सांगते की माझं आधीच लग्न झालंय. आणि एका प्रसंगामध्ये तिने एक खून होताना बघितलेला असतो आणि तो खून तिने बघितलाय म्हणून काही गुंड तिच्या मागे लागतात आणि या गुंडांपासून लष्करामध्ये कॅप्टन असलेला करण खन्ना नावाचा एक देखणा तरुण तिला वाचवतो. त्या दोघांची स्टेशनवर भेट होते आणि हे सगळं घडल्यानंतर साहिबाची अडचण होती की तिला तिच्या घरी तिने जे सांगितलेलं आहे आणि ते सांगितलेलं खरं ठरवण्यासाठी तिला एका तरुणाची गरज असते आणि अर्थातच करण याच्यासमोर ती तिच्या भावना व्यक्त करते. करण तिला घरी सोडायला जातो आणि घरी सोडायला गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं की हाच साहिबाचा नवरा आहे, यांचं लग्न झालेलं आहे. हे समजल्यानंतर संपूर्ण कुटुंब त्यांना स्वीकारतं, परंतु साहिबाचे वडील योगी हे मात्र काही त्याला स्वीकारत नाहीत, त्याचा द्वेषच करत असतात. घरी सगळ्या कुटुंबाने स्वीकारल्यानंतर साहिबा ही प्रेग्नंट आहे असं सगळ्यांना वाटू लागतं, जेणेकरून या दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत असं भासावं. ते भासवण्याचा ते पुरेपूर प्रयत्नही करतात, परंतु आधीच करण हा त्याची आधीची प्रेयसी, खरं तर हा वन साईड लव्ह असतं, हा स्वतःच तिच्यावर प्रेम करत असतो. निशा नावाची व्यक्ती असते, तिच्याशी आपण लग्न करावं असं त्याला वाटत असतं आणि हे सगळं घडत असताना एके दिवशी तो निघून जातो आणि निघून गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा कळतं की निशाचं आधीच लग्न झालेलं आहे आणि तिने कधी त्याला मित्राच्या पलीकडे बघितलेलंही नाहीये. आणि हे समजल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस तो इकडे येतो त्यावेळेस साहिबाने तिची ही सगळी स्टोरी तिच्या वडिलांना सांगितलेली असते. तिचे वडील विकी नावाच्या एका तरुणासोबत तिचं लग्न लावून देण्याच्या विचारात असतात, परंतु हा विकी तोच असतो की जो खून होताना साहिबाने ज्याला बघितलेला असतो तो खून करणारा व्यक्ती हा विकीच असतो हे ती तिच्या वडिलांना सांगते, परंतु वडील काही ऐकत नाहीत. लग्न धुमधडाक्यात करून द्यावं या संपूर्ण संकल्पनेने सगळी तयारी करतात आणि लग्नही होणार असतं, परंतु लग्न होण्याच्या आधीच साहिबाच्या वडिलांना ही सगळी स्टोरी कळते की आपल्या मुलीचा फक्त संपत्तीसाठी वापर होणार आहे आणि हे कुणाला कळू नये म्हणून पुन्हा सिंगल आणि त्याचे सगळे सहकारी योगी यांना मारहाण करतात. ते बेशुद्ध पडलेले दाखवलेले आहेत आणि इकडं मग हे सगळं समजल्यानंतर लग्न होऊ नये म्हणून स्वतः साहिबा ही विषप्राशन करते आणि विषप्राशन केल्यानंतर करण त्याला याची अनुभूती येते की आपलं खरं प्रेम हे साहिबाच आहे आणि पुन्हा तो तिच्याकडे येतो आणि आल्यानंतर मग सिंगल आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांना दोघंही हे मारतात. इकडं साहिबाने विषप्राशन केलेलं असतं, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर करण हा तिच्या शेजारी बसतो आणि त्याच्यानंतर ती शुद्धीवर येते, दोघांचं लग्न होतं आणि त्यानंतर या चित्रपटाची हॅपी एंडिंग दाखवलेली आहे. असा हा चित्रपट.

ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली गाणी आपण ऐकतोय आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली सगळी गाणी जतीन ललित या जोडीनं संगीतबद्ध केलेली आहेत. समीर यांच्या गीतरचना आहेत. सर्व गाणी अनुराधा पौडवाल, बाबुल सुप्रियो, केके आणि सुदेश भोसले यांनी गायलेली आहेत. श्रोतो, या चित्रपटाचा साऊंडट्रॅक अल्बम प्रचंड गाजला आणि जवळपास 12 दशलक्ष युनिट्स या चित्रपटाच्या गाण्यांच्या कॅसेट्स या विकल्या गेल्या होत्या. आणि हा देखील 2000 सालातील गाण्यांचा विक्रम होता.

अनुराधा पौडवाल आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, ढाई अक्षर प्रेम के हा चित्रपट 29 सप्टेंबर 2000 या वर्षी प्रदर्शित झाला. जवळपास 9 करोड रुपयांचं बजेट असलेला हा चित्रपट 16.30 करोड रुपयांची कमाई करू शकला. तसा हा चित्रपट एव्हरेज स्वरूपाचा हा चित्रपट ठरला, परंतु या चित्रपटातल्या गाण्यांनी हा चित्रपट विशेषतः लक्षात राहिला.

अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. याबरोबरच आजचा एके फिल्मचे हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली गाणी ऐकली. 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्ष

0: मंडळी काव्य वाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्र मैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते.
0: नक्कीच.
1: कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे.

0: चिंपल्यापरी लाटांत परी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
1: वा वा वा मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
0: सगळं सामावून घेणारा.
1: खरंच खरंच तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहेच, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
0: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आले आहेत. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
1: खरंय खरंय.
0: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
1: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
0: हो,
1: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
0: हो हो नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
1: अच्छा.
0: नाही, मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का.
1: वा वा.
0: काळा कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का. विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का. हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का. पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का. मग जातील दिवे पडेल पडदा नभशृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
1: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अमेघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की जग व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होतं.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये चढकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार?

0: प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजीमध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतंच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा?
1: वा वा.
0: म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रुढाळणारे इमोजी. दोन अश्रुढाळणारे इमोजी.
1: वा वा वा वा. खरंच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यात ना कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
0: खूप हरवलंय.
1: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
0: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
1: खरंच.
0: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे.
1: वा वा.
0: खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
1: बर.
0: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
1: वा वा.
0: दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
1: वा वा.
0: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
1: वा वा वा वा. सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वा, अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
5: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
6: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
6: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
5: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
6: संपर्क 87-88-46-1497.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. आता आनंद घेऊया मराठी गाण्यांचा. सुरुवातीला सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं भक्तिगीत आपण ऐकूया.

0: जमीन,
1: शेतकरी,
0: पाऊस,
1: पाणी,
0: उघडी,
1: वापसा,
0: पेरणी,
1: लावणी,
0: खुरपणी,
1: निंदणी,
0: कोळपणी,
1: फवारणी,
0: खतावणी,
1: कापणी,
0: छाटणी,
1: काढणी,
0: उफणणी,
1: पाखडणी,
0: प्रगत
1: शेतकरी,
0: गावकरी,
1: मंडळ,
0: आकाशवाणी,
1: सोलापूर,
0: दररोज
1: सायंकाळी 7:30
0: माझ तुमचं प्रत्येकाचं
1: सर्वांचं गावकरी मंडळ।

0: स्वप्निल बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

0: हरिहरन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जोगवा या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. गीतरचना होती गुरु ठाकूर यांची, संगीत अजय अतुल यांचं.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 6:30 वाजलेली आहेत. श्रोतेहो, आज रात्री 8:15 वाजता प्रतिबिंब या श्रोत्यांच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे पाठवू शकताय. 8:15 ते 8:42 या सर्व प्रतिक्रियांचं वाचन आम्ही आजच्या प्रतिबिंब या लाईव्ह कार्यक्रमामध्ये करू, तेव्हा नक्की SMS करा आज रात्री 8:15 प्रतिबिंब या कार्यक्रमासाठी. FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:30 वाजलेली आहेत. आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांच्या स्वरातील एक गझल आपण ऐकूया.

गुलाम अली यांच्या स्वरातील गझल आता आपण ऐकली. हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

श्रोते हो दोहा म्हणजे दोन ओळीतील छंदोबद्ध काव्य। दोहा हा हिंदी साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आणि परिणामकारक छंद आहे। संत रविदास, कबीर, सूरदास, तुलसीदास, मीराबाई, रहीम, गुरुनानक, बिहारी यांच्या दोह्यांचा आस्वाद आपण या दोहावली या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत। दर गुरुवारी विचारपुष्प या कार्यक्रमात सकाळी 6:25 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।

0: बेडेकर सन 1910 पासून
1: तयार मसाला।
2: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। ऐकूया सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जालिस शेरवानी यांचं गीत, संगीत साजिद वाजिद यांचं।

लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंदर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।

0: स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग, महालक्ष्मी अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती.
3: एकोणीसशे 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
4: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, जरा इकडे लक्ष द्या. श्री किरण कुलकर्णी सरांच्या ब्रेन एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर सोलापूर तर्फे दिनांक 16 आणि 17 मे 2026 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात मोफत भरारी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10वी आणि 12वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी विद्यार्थ्यांची आवड आणि शैक्षणिक क्षमता तपासून योग्य भवितव्याची दिशा व योग्य संस्था निवडल्यास यश हमखास मिळतच. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे. शिवाय नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असणार आहेत. यामधूनही करिअर विषयक विशेष माहिती दिली जाईल. संपर्क 92703 50 701 किंवा 94230 680 31. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे इव्हेंट पार्टनर आहेत नाईस गोल इव्हेंट्स इंडिया.
6: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
7: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
6: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोर्णी. संपर्क 87 4003 4008.
8: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
9: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
10: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
11: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
12: शिंगवी ज्वेलर्स. लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
13: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
12: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
14: शिस्त, संस्कार, शिक्षण महान श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
15: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
14: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
15: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
14: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
15: संपर्क 87 88 46 14 97.
16: योगविद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यताप्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94218 76055.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून ईव्ही, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी. और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या

आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथं एचपीसीए मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार.

देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:11 होत आहेत.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त योग व निसर्गोपचार केंद्र आता आपल्या सोलापूर शहरात अकोले काठी इथं. जुनाट व सर्वच आजारांवर घ्या निसर्गरम्य वातावरणात प्रभावी आणि नैसर्गिक उपचार. संपर्कासाठी मोबाईल 94218 76055.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. गावकरी मंडळ, आमच्या ग्रामीण भागातील श्रोतांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:15 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे पाठवू शकताय. 9:15 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 9:00 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:15 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 सुनो तराणे क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

7 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारीही घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62%. आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96%. आणि मुलांचीही टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं, आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली. त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे, आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी

ती समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते, त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळा मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. ह्या बाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत आणि मग ते एकतर खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर फोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का. पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते
त्यांची मेहनत असते त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात.

आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले

0: या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोतेहो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्यादृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेले असाल तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते. त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतीच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला होता.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7:31 होत आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1948 अर्थात 11 मे 2026.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवार

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: शेतकरी बंधूंनो, गावकरी मंडळात सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आपण जाणून घेऊया. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रतीक विंटलचे समजावेत. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत. आंबाडी भाजी प्रति 100 मेंढ्यांसाठी 400 ते 600 रुपये, बीट 700 ते 2000, कारली 1500 ते 3000, वांगी 800 ते 3500, कोबी 500 ते 1100, ढोबळी मिरची 1000 ते 4000, गाजर 1000 ते 4000, फ्लॉवर 400 ते 1200, चिकू 1000 ते 2200, गवारीच्या शेंगा 2000 ते 4500 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 1000 ते 1600, काकडी 500 ते 300, लसूण सुका 4000 ते 15000 रुपये, घेवडा 4500 ते 5000 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 1100, द्राक्षपेटी 80 ते 140, हिरवी मिरची 2500 ते 3500 रुपये, पेरू 500 ते 1000, जांभूळ 7000 ते 2000, कांदा पात प्रति 100 पेंढ्यांसाठी 700 ते 1000, करवंद 6000 ते 8000, खरबूज 500 ते 2500 रुपये, भेंडी 500 ते 3000, लिंबू 1000 ते 11000, आंबा हापूस प्रति पेटीसाठी 400 ते 2400 रुपये, आंबा लोकल 1000 ते 3000 रुपये, मेथी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1800 रुपये, कांदा लाल 100 ते 1600 रुपये, पपई 500 ते 1000 रुपये, तूर लाल 7100 ते 7400 रुपये, अननस 1500 ते 3500 रुपये, डाळिंब 1000 ते 22500 रुपये, बटाटा 750 ते 1200 रुपये, राजगिरा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 800 रुपये, तांदूळ मसुरा 3495 ते 6885 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 300 ते 1300, ज्वारी मालदांडी 2110 ते 3330.

रुपये, सोयाबीन 6640 ते 6790 रुपये, पालक 400 ते 1000, तांदुळजा भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1000, टोमॅटो 500 ते 2500 रुपये, कलिंगड 300 ते 1500, गहू शरबती 2610 ते 3995 रुपये। हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डाळिंबावर अनेक रस शोषणाऱ्या किडी आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये मावा, फुलकिडे किंवा ज्यालाच आपण खरड्या म्हणतो, यासह पांढरी माशी, पिठ्या, ढेकूण, कोळी आणि फळं पोखरणारी अळी म्हणजे सुरसा या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला सातत्यानं दिसून येतो. डाळिंबामध्ये बहार धरल्यानंतर नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यावेळी कोवळ्या शेंड्यांवर तसंच फुलांवर, कोवळ्या फळांवर मावा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर फुलकिड्यांची पिल्लं आणि प्रौढ किडे हे पानांवरील, कोवळ्या फांद्यांवरील आणि फळांवरील पृष्ठभाग खरवडून त्यातून स्त्रावणाऱ्या पेशी द्रव्यांवर आपली उपजीविका करत असतात. फुलकिड्यांचा जर फळांवर प्रादुर्भाव झाला असेल तर फळांचा पृष्ठभाग हा खरवडल्यामुळे फळांचा आकर्षकपणा नाहीसा होतो. तसंच डाळिंबामध्ये पांढऱ्या माशीचं वास्तव्य हे पानांच्या मागील बाजूला असून या किडीची पिल्लं ही पानातील पेशीद्रव्य शोषतात. प्रौढ माशी कोवळ्या पानातील पेशीद्रव्यांवर उपजीविका करत असतात, तर कोळी या किडीची पिल्लं आणि प्रौढ किडे ही पानांच्या खालच्या भागावर राहून पानांतील रस शोषून घेतात. या सर्व किडींच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं फुलोऱ्याच्या अवस्थेपासूनच आपण सुरुवात केली तर नियंत्रण चांगल्या पद्धतीनं करता येतं. यासाठी डाळिंब बागेची स्वच्छता वेळोवेळी आपण राखली पाहिजे. किडलेली पानं आणि फळं गोळा करून ती नष्ट केली पाहिजेत. झाडांच्या खोडांना 4 किलो गेरू, यामध्ये स्टिकर 5 मिलीलिटर किंवा बोर्डो पेस्टचं घट्ट द्रावण, 1 किलोग्राम चुना, त्यामध्ये 1 किलोग्राम मोरचूद प्रति 10 लिटर पाण्यात झाडांच्या खोडाला मुलामा दिला पाहिजे. तसंच छाटणीपूर्वी किंवा नंतर शेणखताबरोबर 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा, यासोबत 3 किलोग्राम चांगल्या प्रतीची निंबोळी पेंड ही झाडाभोवती योग्य पद्धतीनं मातीमध्ये मिसळून द्यावी. तसंच डाळिंब बागेमध्ये झेंडूची लागवड 2 झाडांमध्ये किंवा डाळिंब बागेच्या बाजूनं करावी. आणि महत्वाचं म्हणजे सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी फ्ल्युपायराम 0.6 ते 1 मिलीलिटर प्रतिलिटर पाणी प्रति झाड हे ड्रीपनं देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये डाळिंबावर आढळणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींना वेळीच ओळखून योग्य त्या उपाययोजना आपण जर केल्या तर त्यावर आपण नक्की नियंत्रण मिळवू शकतो.

0: शेतकरी बंधूंनो, कृषी सल्ला आता आपण ऐकला. आता शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकूया. संकलन आणि वाचन केले सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. आगामी हंगामासाठी ऊसाच्या यपरपीत प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ. पॅराक्वाड तणनाशकावर देशव्यापी बंदीची तयारी. मानवी आरोग्यावर परिणामामुळे केंद्राचा निर्णय. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभाग नेमणार आता गावनिहाय शेतकरी मित्र. आणि रोजगार हमी योजनेतून जलतारा शेतखड्डा उपक्रमासाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत. घडामोडी आता विस्तारानं. केंद्र सरकारनं 2026-27 साखर हंगामासाठी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात अर्थात एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ केली असून आता 10.25% साखर उतारासाठी 365 रुपये दर निश्चित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे देशातील सुमारे 1 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. साखर उतारात प्रत्येकी 0.1% वाढ झाल्यास एफआरपीमध्ये प्रतिक्विंटल 3.65 रुपयांची वाढ मिळणार आहा.

अत्यंत विषारी आणि मानवी शरीरावर घातक परिणाम करणाऱ्या पॅराक्वाट डायक्लोराईड या तणनाशकावर केंद्र सरकार आता देशव्यापी बंदी घालण्याच्या तयारीत आहे. या रसायनामुळे मूत्रपिंड निकामी होणं, फुफ्फुसाचे आजार आणि पार्किसन सारखे गंभीर आजार उद्भवत असल्याचं तज्ज्ञ समितीच्या अभ्यासात समोर आलं आहे. तेलंगणा आणि ओडिशानं यापूर्वीच अशा बंदीची मागणी केली होती. शेती आणि बागायती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या तणनाशकावर बंदी आल्यास शेतकऱ्यांना तण व्यवस्थापनासाठी पर्यायी पद्धतीचा अवलंब आता करावा लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रयोगांची माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी कृषी विभागाकडून शेतकरी मित्र ही संकल्पना राबवली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत राज्य सरकारचे कृषी पुरस्कार प्राप्त आणि प्रगतीशील शेतकरी सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या सोबतीनं काम करतील, ज्यासाठी त्यांना मानधन दिलं जाणार आहे. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यावर असून राज्याच्या वित्त विभागाच्या मंजुरीनंतर या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम तर अहिल्यानगर जिल्ह्यानं द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अहिल्यानगर जिल्हा देशात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कोल्हापूरमध्ये 432 तर अहिल्यानगरमध्ये 366 लोकांनी नवीन उद्योग सुरू केले आहेत. गेल्या वर्षभरात राज्यात एकूण 6582 उद्योग कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांसाठी 207.79 कोटी कर्ज आणि 75.97 कोटी अनुदान वितरित करण्यात आलं आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेली खत टंचाई आणि वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी फलटण येथील गोविंद फाउंडेशनने महिला पशुपालकांना प्रॉम निर्मितीचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 1,365 महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये स्फुरत समृद्ध सेंद्रिय खत तयार केलं जातं. या पर्यावरणपूरक खतामुळे जमिनीची सुपीकता आणि पीक पोषण संतुलन राखण्यास मदत होत आहे. केंद्र सरकारकडून लवकरच पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचं धोरण जाहीर होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाच्या USDA या वार्षिक अहवालात वर्तवण्यात आली आहे. यंदा सुमारे 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्याचा निर्णय असून मक्यापासूनच्या इथेनॉलला प्रतिलिटर 71.76 रुपये प्रोत्साहन दर कायम ठेवण्यात आला आहे. साखरेचा किमान विक्री दर MSP 2019 पासून स्थिर असल्यानं कारखान्यांच्या नफ्यावर ताण येत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशातील विक्रमी उत्पादन आणि सरकारी साठ्यातील वाढीमुळे तब्बल 4 वर्षांच्या खंडानंतर भारतातून गव्हाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्र सरकारनं 49 लाख टन निर्यातीस मंजुरी दिली आहे. ITC कंपनीमार्फत 22,000 टनांची पहिली खेप संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाली असली तरी भारतीय गव्हाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत जास्त असल्यानं मोठ्या मागणीबाबत साशंकता आहे. राज्य शासनानं 2027 मधील कर्जमाफी योजनेतील प्रलंबित लाभासाठी राज्य सरकारनं 500 कोटीचा निधी वितरित केला आहे. यातून आर्थिक अडचणीतील 8 जिल्हा बँकांसह 22 सोसायट्यांच्या 66,756 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. नागपूर, बुलडाणा, नाशिक आणि धाराशिवसह 8 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण लाभ मिळालेला नसून या प्रक्रियेसाठी अजूनही सुमारे 5,500 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम 2025-26 खरेदी प्रक्रियेला 29 मे 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरेदीची कमाल मर्यादा 8,19,882 टन केली आहे. हमी भावानं होणाऱ्या या खरेदीसाठी 30 दिवसांची वाढ मिळाल्यामुळे आतापर्यंत विक्री करू न शकलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा अर्थात MSPचा लाभ घेता येणार आहे. सोलापुरातील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांनी विकसित केलेल्या स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम फॉर प्रिसिजन एग्रीकल्चर युजिंग IoT या प्रणालीला भारत सरकारकडून पेटंट मंजूर झालंय. इंटरनेट ऑफ थिंग्सवर आधारित ही यंत्रणा मातीची आर्द्रता आणि तापमानाचा अभ्यास करून पिकांना गरजेनुसार स्वयंचलित पाणीपुरवठा करते. यामुळे पाण्याची मोठी बचत होण्यासोबतच पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात खरीपपूर्वीच शेतकऱ्यांच्या नावानं युरियाची जादा विक्री दाखवणाऱ्या 16,000 संशयास्पद व्यवहारांची कृषी विभागानं चौकशी सुरू केली आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 786 विक्रेत्यांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. केंद्राच्या IFMS प्रणालीतील नोंदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या राज्यात मंजूर कोट्यापैकी 44% युरिया उपलब्ध असून संशयास्पद व्यवहारांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आले आहेत. उत्तर ऑस्ट्रेलियातील पावसाळी हंगाम अधिकृतरित्या संपल्यानं आता मान्सूनच्या भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला
गती मिळाली आहे. दक्षिण गोलार्धातील हवामान बदल आणि आयटीसी झेडचे उत्तर गोलार्धात होणारे संक्रमण

0: यामुळे हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय भागात मॉन्सूनची प्रारंभिक चिन्हही दिसू लागली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्याचे वातावरण मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल असून जगभरातील हवामानशास्त्रज्ञांचे लक्ष आता भारताकडे होणाऱ्या मान्सूनच्या प्रवासाकडे लागलं आहे. जिल्ह्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलतारा शेतखड्डा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत सुमारे 14 फूट वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात 42% वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलंय. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना सहकार विभागानं सप्टेंबरपर्यंत किंवा नवीन संचालक मंडळ येईपर्यंत मुदतवाढ दिली असून जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळात निवडणुका घेतल्या जात नसल्यानं आणि अद्याप मतदार यादीचा कोणताही कार्यक्रम जाहीर न झाल्यानं बँकेची निवडणूक सध्या लांबणीवर पडल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर करताना आयुक्तालय पातळीवरून उत्तर सोलापूर तालुक्यातील सुमारे 7,000 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे दावे नामंजूर करण्यात आले आहेत. तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस होऊनही केवळ कांदा उत्पादकांना 3,33,00,000 रुपयांची मदत मिळाली आहे. विमा कंपन्यांच्या बाजूने निर्णय घेतल्याचा आरोप करत सोयाबीन उत्पादकांनी यावरून संताप व्यक्त केलाय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गात माळशिरस तालुक्यातील 90% बाधित शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून जमिनीच्या बदल्यात बाजारभावाच्या 10 पट मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी केली आहे. निमगा येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की या प्रकल्पामुळे शेतीमालाला मोठी बाजारपेठ मिळणार आहे, विकासाला त्यामुळे गती मिळेल, त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही नाहीत. या मागणीबाबत लवकरच एका शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं. अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी होणारी निवडणूक उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं स्थगित केली आहे. माजी सभापती सिद्धरामप्पा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेमुळे आणि तांत्रिक बाबीमुळे त्यांचे चिरंजीव संजीव पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पुढील कायदेशीर प्रक्रियेपर्यंत उपसभापती अप्पासाहेब पाटील यांच्याकडेच बाजार समितीचा कारभार राहणार आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी वन विभागाने अटल आनंद घनवन योजनेअंतर्गत मियावाकी या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून 6,72,000 रोपं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. जुलै 2025 पर्यंत जिल्ह्यातील 22.40 हेक्टर क्षेत्रावर ही घनदाट वनं विकसित केली जातीलच. यामध्ये प्रामुख्याने आंबा, आवळा, कडुनिंब यासारख्या स्थानिक प्रजातींना प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात 130% उद्दिष्टपूर्ती करून मंगळवेढा तालुक्यानं राज्यात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. या यशाबद्दल तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांना विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. 30 प्रकल्पांचं उद्दिष्ट असताना नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे 39 प्रकल्पांना मंजुरी मिळवून देणाऱ्या मिसाळ आणि त्यांच्या टीमचं राज्य नोडल अधिकारी विनयकुमार आवटे यांनीही पत्राद्वारे विशेष कौतुक केलं आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्य शासनानं नवीन कृषी महाविद्यालय मंजूर केलंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कायमस्वरूपी विना अनुदानित तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या महाविद्यालयात दरवर्षी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. वडाळा, अकलूज आणि पाणीवनंतर पंढरपूरचे हे सोलापूर जिल्ह्यातील चौथं कृषी महाविद्यालय आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आगामी हंगामासाठी उसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल 10 रुपयांची वाढ. पॅराक्वाड तणनाशकावर देशव्यापी बंदीची तयारी. मानवी आरोग्यावर परिणामामुळे केंद्राचा निर्णय. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभाग नेमणार आता गावनिहाय शेतकरी मित्र. आणि रोजगार हमी योजनेतून जलतारा शेतखड्डा उपक्रमासाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आता आपण ऐकल्या. संकलन आणि वाचन केलं होतं सुदर्शन सुतार यांनी. शेतकरी बंधूंनो, गावकरी मंडळात आता सुरेखा पुणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया.
2: मंडळी,

सुरेखा पुणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ढंगदार लावणी आता आपण ऐकली. आता आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत, सोनाली सोनवणे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये.

0: सोनाली सोनवणे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ढंगदार लावणी आता आपण ऐकली, आणि या लावणी बरोबरच आजचा गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. गावकरी मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर इथं इयत्ता 11वी साठी कॉलेजमधूनच ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालं आहे. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉप सायन्स यासाठी 100 जागा उपलब्ध. यावर्षीपासून सीईटी ची नवीन बॅच सुरू केली आहे. माफक फी, भरपूर टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष असणारं एडी जोशी ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूर. 10वी बोर्डात 90% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत, 95% असतील तर 50% सवलत आणि 99% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रवेश. यशाचं अतिउच्च शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्यावा. एडी जोशी कॉलेज अर्थात IMS जुळे सोलापूर.
2: आधार सायकियाट्री हॉस्पिटल सोलापूरच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि व्यसनाधीनता या आजारांसाठी तपासणी फी अर्थात OPD फी पूर्णपणे मोफत.
3: 11 मे ते 13 मे 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
2: मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
3: मोबाईल 9372707100.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
6: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
7: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
6: मोबाईल 9172710499.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
7: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
9: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
10: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
9: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
10: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
9: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.
11: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
12: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
11: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
12: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
13: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
14: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
7: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
14: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
0: आता मराठीतून राष्ट्रीय बातमी.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतर मंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं.
0: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथं खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील. 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या.

सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते. हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली. ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या, तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 80 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण.

0: रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 8:15 वाजलेले आहेत.
2: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
3: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्रीराधा गुरुकुल कामती.
3: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
2: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्रीराधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
3: संपर्क 87 88 46 14 97.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
7: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
8: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी सुमित गाडेकर
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय.
1: नक्कीच
0: सुमित, खूप सारे संदेश आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि त्या शक्य तेवढ्या सर्व श्रोत्यांच्या संदेशाचा समावेश आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्व श्रोत्यांना आपण सांगूया की आतापासून 8:42 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये एसएमएसद्वारे पाठवू शकताय आणि त्या सर्व प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये नक्की करू
1: आणि त्यासाठी आपला नेहमीचाच मोबाईल क्रमांक आहे
0: 94-22-65-17-41. आता काही संदेश आपण बघूया. पहिला हा संदेश आहे स्वप्नील राजपूत, वीर महाराणा चौक, प्रताप सिंह चौक, सोलापूर इथले हे श्रोते आणि यांनी थोडीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणतायत 4 मे 2026 रोजीच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात आम्ही पाठवलेल्या एसएमएसचा समावेश केला नाही आणि आम्ही पाठवलेल्या मेसेजचा समावेश करावा आणि जसाच्या तसा तो वाचावा असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. पण तुम्ही जे सांगताय की तुमच्या मेसेजचा समावेश केलेला नाही, तर नक्कीच तुमच्या मेसेजचा समावेश आम्ही केलेला आहे. परंतु तुमच्यासह आमच्या संपूर्ण श्रोत्यांना, सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण आम्हाला एसएमएस करत असताना खूप सारे संदेश न पाठवता एकाच संदेशामध्ये तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, एक प्रतिक्रिया, दोन प्रतिक्रिया किंवा त्यापेक्षाही अधिक प्रतिक्रिया जरी असतील, तरी एका संदेशामध्ये जर तुम्ही त्या पाठवल्या तर त्या सर्व प्रतिक्रियांचा समावेश होईल. मग त्या निगेटिव्ह असू द्यात, पॉझिटिव्ह असू द्यात, सर्व तुमच्या सर्व प्रतिक्रियांचा समावेश करता येईल. परंतु तुम्ही जर खूप सारे संदेश पाठवले तर त्यातील फार तर 2-3 प्रतिक्रिया आम्हाला घेणं शक्य आहे, कारण खूप सारे श्रोते या कार्यक्रमाशी कनेक्ट आहेत आणि खूप अगदी महाराष्ट्रातून, देशातून, जगभरातून श्रोते आपल्या प्रतिक्रिया पाठवत असतात. त्यामुळं सर्व श्रोत्यांना, त्यांच्या प्रतिक्रियांना समावेश करणं आमचं काम आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमची प्रतिक्रिया एकाच संदेशामध्ये जर आमच्यापर्यंत पोहोचवली तर नक्की त्या प्रतिक्रियेचा समावेश होईल. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: तुझं अगदी खरं नितीन, कारण थोडक्यात जर आपण प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलं तर वाचण्यासाठी पण ते सोयीस्कर ठरेल आणि सविस्तर प्रतिक्रिया घेता येतील. या दिनांत कोणाची प्रतिक्रिया आहे?
0: अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार,
1: भीमनगर,
0: आंबे चिंचोली, पंढरपूर.

0: नागपूर इथले श्रोते,
1: हे काय म्हणतात,
0: शुक्रवारी रात्री प्रसारित झालेला गुजारिशा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यश गोसावी यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरणामुळे हा कार्यक्रम बहारदार झाला असं त्यांनी आपल्याला कळवलं आहे. खूप खूप धन्यवाद.
1: यानंतरची त्यांचीच आणखीन एक प्रतिक्रिया आहे. ते म्हणतात की एके फिल्मचा हा कार्यक्रम खूप आवडला, आज प्रसारित झालेला. ते म्हणतात की नितीन बनसोडे यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम खूप आवडला, अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब जाधव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पाठवलेली आहे.
0: आजच्या एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण ढाई अक्षर प्रेम के हा 2000 या वर्षातला चित्रपट हा चित्रपट आपण निवडलेला होता.
1: खूपच लोकप्रिय असा चित्रपट आहे.
0: प्रसारित केली, जतीन ललित यांचं संगीत होतं, समीर यांच्या अतिशय छान अशा गीतरचना, बाबुल सुप्रियो त्याचबरोबर अनुराधा पौडवाल यांनी यातली गाणी गायलेली होती आणि ती नक्कीच लेजेंड अशा प्रकारचं म्युझिक
1: आणि बऱ्याच दिवसांनी श्रोत्यांना ऐकायला मिळालं,
0: यांचं मिश्रण होतं आणि त्यामुळे खूप साऱ्या श्रोत्यांना आजचा एके फिल्मचा हा कार्यक्रम आवडलेला आहे.
1: यानंतरची प्रतिक्रिया कोणाची बरं?
0: आता यानंतरचे काही संदेश आहेत आणि त्यामधला आशय मी वाचण्याचा प्रयत्न करतो. हे आहेत प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते.
1: हे नेहमीप्रमाणे कॉकटेल म्हणजे इंग्लिश मराठी सगळ्या भाषेमध्ये प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. इट्स व्हेरी ठीक आहे. काय म्हणतात ते बरं?
0: हे म्हणतात 4 तारखेचा सुरुदर आणि 21 के बहाने हा कार्यक्रम उत्कृष्ट होता. यामधल्या अनाउन्समेंट ही खूप छान होत्या आणि प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे देखील आम्हाला खूप आवडलं असं त्यांनी आपल्याला कळवलं. त्याचबरोबर ते म्हणतात 5 मे आणि 7 मे ला हॅलो आपली आवड आणि हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये मी आणि श्रीशैल बिराजदार यांनी संवाद साधला होता, गाणी प्रसारित केली होती, ती आम्हाला आवडली असं ते म्हणतात. आणि पुढच्या संदेशातल्या त्यांच्या आशयामध्ये त्यांनी यश गोसावी यांनी प्रसारित केलेला गुजारिशा कार्यक्रम तो आम्हाला आवडला असं कळवलंय. आणि आणखीन काही संदेश आहे पुढच्या संदेशामध्ये. ते म्हणतात की 4 तारखेचा प्रतिबिंब रेखाबाबा नगरे आणि नितीन बनसोडे यांनी सादर केलेला तो आम्हाला खूप आवडला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे.
1: खूपच छान प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आपल्यापर्यंत. यानंतरची प्रतिक्रिया आहे ती विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि सुप्रियंका खडसे. हे म्हणतात एकी फिल्मच्या या कार्यक्रमात आज अतिशय लोकप्रिय अशा ढाई अक्षर प्रेम के चित्रपटातील सरस आणि सुमधूर गाणी ऐकायला मिळाली. सर्व गाणी ऐकून मन तृप्त झालं. नितीन दादांचं महत्वपूर्ण निवेदन देखील अतिशय छान वाटलं अशी खूपच छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत संतोष खडसे यांनी पाठवलेली आहे. आणि त्यानंतर विलासराव कुष्टे आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवाड्याच्या श्रोत्यात बरं का, हे म्हणतात अभिराम दादांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने सजलेला लावण्यरंग कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकतो, कारण या कार्यक्रमात ऐकवल्या जाणाऱ्या भन्नाट अशा ठसकेबाज लावण्या आणि कलाकारांविषयी सांगितलेली दुर्मिळ माहिती आम्हाला खूपच मनोरंजक आणि ज्ञानप्रद वाटतात अशी एकंदरीत खूपच छान प्रतिक्रिया यांनी देखील पाठवलेली आहे.
0: खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: की ज्यानंतरची कोणाची प्रतिक्रिया आहे?
0: महादेव खोचरे आणि त्यांचा समस्त खोचरे परिवार भोयरे तालुका मोहोळ इथला, हे म्हणतात मी आकाशवाणीचा नियमित श्रोता आहे. दररोज सकाळी प्रसारित होणारी बहुरंगी वसुंधरा, त्याचबरोबर पाण्यात तुझा रंग कसा, सोलापूर दिनांक, हे नियमित ऐकले जाणारे आमचे कार्यक्रम आहेत. घरबसल्या आम्हाला जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा ऐकण्यास मिळतो. त्याचबरोबर हॅलो आपली आवड, हॅलो आपकी पसंत, गावकरी मंडळ हे कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी आकाशवाणीचे खूप खूप आभार व्यक्त केलेले आहेत. तुमचेही खूप खूप आभार. पुढचा संदेश त्यांचाच आहे. ते म्हणतात सोमवारी रात्री प्रसारित होणारा सुनोतराने क्विज के बहाणे या कार्यक्रमामध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीनं श्रोत्यांना मिळतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानामध्ये भर पाडणारी ही संपूर्ण माहिती आहे आणि आकाशवाणीचे याबद्दल देखील आम्ही आभारी आहोत असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: त्यानंतरची प्रतिक्रिया आहे विष्णू मिस्किन, मिस्किन परिवार, दयानंद कॉलेज, भवानीपेठ, सोलापूर येथून. हे देखील आपले नेहमी श्रोते बरं का. हे म्हणतात 4 मे रोजी रात्री 8:15 प्रसारित झालेला प्रतिबिंब हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. विशेषतः नितीन दादा आणि रेखाताईने अतिशय मनापासून आणि जिव्हाळ्याचे कार्यक्रम प्रसारण केलं. त्यांच्या बोलण्याची शैली, श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि प्रत्येक संदेशामधील आत्मीयता मनाला खूपच भावली असं एकंदरीत ते म्हणतात. त्यानंतर हा कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळे आम्हाला अधिकच जवळचा वाटतो. तुम्ही जेव्हा आमचे मेसेजेस वाचता तेव्हा आम्हालाही असं वाटतं की आपण स्वतः स्टुडिओमध्ये बसून कार्यक्रम ऐकत आहोत. तुमच्या बोलण्यात एक घरच्यांसारखा आपलेपणा जाणवतो, त्यामुळे प्रत्येक श्रोता हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा वाटतोय. अनेक श्रोते मनापासून आपले विचार आणि संदेश पाठवून लिहून पाठवत असतात आणि तुम्ही ते प्रेमाने सादर करत असता, ही गोष्ट खूपच विशेष

0: म्हणजे ही गोष्ट जी आहे ती खूपच विशेष आहे, त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढते या सुंदर आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमासाठी. नितीन दादा, रेखा ताई आणि आज नितीन मी सोबत आहे समीत. त्याचबरोबर या सगळ्यांचीच एकंदरीत खूप मेहनत असते आणि तू पाहतोय आपण की सोमवारी खूपच झोपळ असते, त्या सगळ्यांमधून प्रतिबिंब असेल आणि एकंदरीत सुनोत्तराणीसारखे खूप मोठे लोकप्रिय कार्यक्रम आहे, त्या सगळ्या कार्यक्रमांमधून तुझी एकंदरीत वेगळी छाप पाडलेली आहे, नक्कीच श्रोत्यांना ते आवडतं. त्यानंतरची प्रतिक्रिया कोणाची? बरं,
1: खूप खूप धन्यवाद देवियात, आपण मिस्किन सविस्तर असा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. यानंतरचा हा संदेश आहे विभीषण कुंभार हल्दईवडी सांगोला इथले श्रोते. ते म्हणतात आज सकाळी 10 वाजता चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम खूप खूप आवडला, श्रीशैल बिराजदार यांनी तो सादर केला होता. त्याचबरोबर ते म्हणतात एकही फिल्मचे या कार्यक्रमामध्ये 2.5 अक्षर प्रेम

0: घर केला होता. त्याचबरोबर ते म्हणतात एकी फिल्मचे या कार्यक्रमामध्ये ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातली गाणी आणि माहिती आवडली. आज संध्याकाळी 6:30 हिंदी गाणी जी प्रसारित केली होती ती देखील आम्हाला खूप आवडली असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण संदेशाबद्दल. हा संदेश आहे महादेव खोचरे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. हे म्हणतायत आकाशवाणीच्या निवेदकांना विनंती आहे की आपण संध्याकाळच्या 6:00 शैक्षणिक कार्यक्रम आकाशवाणीवरती प्रसारित करावेत. या कार्यक्रमाचा उपयोग विद्यार्थ्यांनाही भरपूर प्रमाणात होईल. आपण ही मागणी आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी यांना करावी ही विनंती. खूप खूप धन्यवाद आणि तुमची ही मागणी आम्ही नक्कीच आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत करू. खरंतर सकाळच्या प्रसारणामध्ये जर सुमित बघितलं तर दररोज सकाळी 10:30 सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित
1: कार्यक्रम
0: आणि तो लहान मुलांच्या कल्पकतेवर आधारित कार्यक्रम आहे आणि त्यामधून नक्कीच लहान मुलांचं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी तो कार्यक्रम महत्वाचा आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये नक्कीच भर पडेल. विज्ञान विषय खूप साऱ्या गोष्टी त्यामधून कळतात. स्वातंत्र्य सैनिकांच्या यशोगाथा त्यामधून कळतात. भारतामध्ये जे आतापर्यंत होऊन गेलेले स्वातंत्र्य लढे आहेत युद्धे आहेत त्यांची माहिती आहे आणि भारताने आतापर्यंत चांद्रयान मोहिमेपर्यंत जी मजल मारलेली आहे जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये भारतीयांचं योगदान कसं आहे हे संपूर्ण त्या कार्यक्रमामधून आपल्याला ऐकायला मिळतं. आणि खरंच त्या कार्यक्रमाबद्दल आपण सीआयईटी एनसीआरटीचे देखील धन्यवाद मानूया की त्यांनी एक प्रायोजित मालिका ती सुरू केलेली आहे. आणि संध्याकाळच्या प्रसारणात जर म्हणत असाल तर सोलापूर आकाशवाणी ही माहिती शिक्षण आणि मनोरंजन या त्रिसूत्रीप्रमाणेच काम करते. सुनोतर आणि क्विझ के बहाणेसारखा कार्यक्रम बघितला तर या कार्यक्रमातून आपण स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा घडामोडींवर आधारित काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरं घेतो आणि प्रश्न खूप सोपे असतात परंतु प्रश्नांचं विश्लेषण जे असतं ते मात्र परीक्षाभिमुख घडामोडींवर आधारित असेल आणि विशेषतः आपण सांगतोही आता की कशा प्रकारचा प्रश्नही विचारला जाऊ शकतो तर तो देखील एक मला वाटतं की तो शैक्षणिक दृष्ट्याच कार्यक्रम आहे
1: आणि विशेष म्हणजे 5:30 युवणी हा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात देखील शैक्षणिक कार्यक्रमच एकंदरीतच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवकांच्या मुलाखती गोष्टी होत असतात.
0: त्यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या तरुणांच्या यशोगाथा असतात. नवीन इनोव्हेशन कोणी केलं असेल तर त्याविषयी असतं. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या युवकांच्या मुलाखती असतात. तर असे कार्यक्रम सुरू आहेत. पण तुम्ही स्पेसिफिक जे म्हणतात की संध्याकाळच्या सत्रामध्ये तर नक्कीच आपण तशी सूचना आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. तुमचा मेसेज आम्ही पोहोचवतोय आणि तुमची दखलही आम्ही घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची ही प्रतिक्रिया मला दिसते विराज कुंभार अवनी कुंभार दीक्षा अमृता संपूर्ण कुंभार परिवार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर हे म्हणतायत शनिवारचा गंमत जम्मत मुलांचा कार्यक्रम यास गोसावी यांचे कार्यक्रम फार आवडले अशी एकंदरीत प्रतिक्रिया.
0: यश गोसावी यांचा कार्यक्रम आवडला असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. हॅलो गंमत जम्मत या कार्यक्रमाविषयी त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मिस्किन परिवाराचा आणखीन एक संदेश
1: काय म्हणतात बरं
0: ते म्हणतात 5 मे 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित झालेला साहित्य संपदा हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार झाला. लेखक डॉक्टर राजेंद्र शेंडगे यांची घेतलेली मुलाखत मनाला खूप भावली. त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल विचारांबद्दल आणि अनुभवांबद्दल ऐकताना कार्यक्रम अधिकच रंजक वाटला. अश्विनी वाघमोडे यांनी अतिशय सहज आत्मीयता आणि सुंदर पद्धतीने संवाद साधला त्यामुळे मुलाखत ऐकत असताना एक वेगळाच आपलेपणा जाणवत होता. प्रत्येक प्रश्नातून लेखकांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांनी उलगडले. अशा साहित्यिक कार्यक्रमांमुळे श्रोत्यांना नवीन विचार प्रेरणा आणि साहित्याची गोडी मिळते. साहित्य संपदा सारखे कार्यक्रम खरोखरच आकाशवाणीची शान आहेत. या सुंदर सादरीकरणासाठी अश्विनी वाघमोडे डॉक्टर राजेंद्र शेंडगे आणि संपूर्ण परिवाराचे आकाशवाणी परिवाराचे आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. खरंतर या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचे देखील खूप खूप आभार कारण उत्कृष्ट मेजवानी ते जमवून आणतात.
1: नक्कीच
0: छान छान श्रोते छान छान एक्सपर्ट ते या कार्यक्रमांमधून इंट्रोड्यूस करत असतात त्यांची माहिती मिळवून देत असतात आणि अश्विनी वाघमोडे ते या मुलाखती घेत असतात. धन्यवाद या
1: प्रतिक्रियेसाठी. खूपच छान सविस्तर माहिती दिलेली आहे बरं का.
0: त्यांची आणखीन एक प्रतिक्रिया आपण घेऊया आणि मग त्यानंतर बोलूया. ते म्हणतात 5 मे रोजी 7:30 प्रसारित झालेला गावकरी मंडळ हा कार्यक्रम यामध्ये मधमाशी पालन तंत्र या विषयीचा संवाद आम्हाला खूप आवडला. प्रगतीशील शेतकरी लहू गवळी यांनी मधमाशी पालनाबद्दल अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. शेतीसोबत जोडधंदा म्हणून मधमाशी पालन किती फायदेशीर ठरू शकतं हे त्यांनी अगदी छानपणे सांगितलं. जयपाल खेडकर यांचा संवादही आणि प्रश्नही खूप छान विचारले होते. प्रश्न विचारण्याची शैली आणि विषय मांडण्याची पद्धत यामुळे कार्यक्रम अधिक रंजक झाला. हा कार्यक्रम ऐकताना प्रत्येक श्रोत्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतंय यात शंका नाही।

0: शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे असे उपयुक्त कार्यक्रम सतत प्रसारित व्हावेत हीच अपेक्षा. संपूर्ण आकाशवाणी टीमचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद त्यांनी आपल्याला मानलेले आहेत. खरं तर आपण सांगूया की गावकरी मंडळ या कार्यक्रमामधून आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मुलाखती ऐकतो, शेतकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी ऐकतो, शेतीविषयक घडामोडींसारखा कार्यक्रम शेतशिवाराच्या घडामोडी सुदर्शन सुतार तो सादर करत असतात, त्या कार्यक्रमामधून अगदी सहकार पशुसंवर्धन त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठीच्या वेगवेगळ्या योजना, शेतकऱ्यांसाठीचा खत बियाणांचा पुरवठा, नवीन टेक्नॉलॉजी, एक ना अनेक अंग या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतात आणि संपूर्ण शेतकऱ्यांना हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. आणि गावकरी मंडळ या कार्यक्रमाची तीच खासियत आहे की आपण सगळेच कुठलाच पार्ट हा शेतकऱ्यांशी निगडीत जो असेल तो सुटता कामा नये याची काळजी आपण घेतोय.
1: त्यानंतरची प्रतिक्रिया आहे गणेश वीर फोपळज करमाळ्याचे. हे म्हणतात की आम्ही आकाशवाणीचे नेहमी श्रोते आहोत, सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात.
0: धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी शिवाजी सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. हे म्हणतात सोलापूर केंद्रावरून 8 मे 2026 रोजी प्रसारित झालेला गुजारी शाह कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला, त्यामधली गाणी देखील झक्कास होती असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतर शशिकांत मधुकर कुंभार डोणगाव यांनी प्रतिक्रिया पाठवली. हे म्हणतात आकाशवाणीच्या सर्व कार्यकर्त्यांना नमस्कार, तुम्हाला देखील खूप खूप नमस्कार. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत, सर्वच कार्यक्रम ऐकत असतो. मी एक टेलर असल्यामुळे आता सध्या लग्न सराईचे काम भरपूर आहे, त्यामुळे वेळात वेळ काढून मी मेसेजेस करतोय. माझ्या सर्व आवडीचे कार्यक्रम म्हणजे सोलापूर दिनांक हॅलोचे सर्व कार्यक्रम, एसएमएस की के वाहन गुजारिश, त्याचबरोबर प्रतिबिंब आणि त्याचबरोबर असे अनेक कार्यक्रम मला खूप आवडतात. एकंदरीतच गुजारिश हा कार्यक्रम हिंदी चित्रपटांवर आधारित असतो तो कार्यक्रम, त्याचबरोबर मराठी चित्रपटांवर आधारित असणारा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप आवडतो. त्याचबरोबर एकही फिल्मचे कार्यक्रम देखील खूप आवडतो अशी एकंदरीत त्यांनी प्रतिक्रिया त्यात दिलेली आहे. त्याचबरोबर 6:30 वाजताची गाणी जी होती आज प्रसारित झालेली ती गाणी देखील खूप आवडली अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.
0: ते पुढे म्हणतात की आताच्या 2 लावण्याच्या लावल्या होत्या गावकरी मंडळानंतर, त्या देखील आम्हाला खूप आवडल्या. सुरेखा पुणेकर आणि सोनाली सोनवणे यांनी गायलेल्या काही लावण्या म्हणजे आधीच्या नृत्यांगना तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर यांची एक लावणी घेतली आणि आता सोनाली सोनवणे या आघाडीच्या लावणी गायिका आहेत त्यांची एक लावणी घेतली.
1: खरं तर म्हणालास की पुणेकर त्यांचा एक वेगळा क्लास होता लावण्या ऐकण्याचा.
0: हो हो,
1: आणि आजही श्रोते आवर्जून लावण्या ऐकत असतात.
0: हो हो,
1: त्यांना तू आज त्यानिमित्ताने मेजवानी दिलेली आहे. यानंतरची कोणाची प्रतिक्रिया? परत
0: शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. हे म्हणतात आजचा गावकरी मंडळ तसेच सोलापूर दिनांक बालमंडळ आणि प्रसारित झालेले कार्यक्रम, सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत. अगदी मन लावून आम्ही हे सर्व कार्यक्रम ऐकत असतो. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. सरिता, अनिल, प्रकाश आणि संपूर्ण सुतार परिवार हा राधानगर, तो राधानगर इथला हा परिवार आहे. नेमकं कुठून आहे ते हे काही कळत नाही. हे म्हणतात आपल्या आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून शुक्रवारी रात्री प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी आपल्याला कळवले. खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. गणेशवीर पोपळज इथले श्रोते हे म्हणतात ज्ञान आणि मनोरंजनाची राणी म्हणजे सोलापूर आकाशवाणी. खरंय, माहिती, शिक्षण आणि मनोरंजन याचा वसा घेऊन सोलापूर आकाशवाणी काम करत.
1: नक्कीच. यानंतरची प्रतिक्रिया कोणाची? बरोबर राजेंद्र कुमार कांबळे आणि त्याचबरोबर नितीन बनसोडे, रेखाबाबा नगरे. कधी कधी तुम्ही प्रतिबिंब कार्यक्रम करता त्यांना खूप आवडतं एकंदरीत. त्यांनी याच कार्यक्रमाची प्रतिक्रिया दिलेली आहे.
0: खूप स्क्रोल करावं लागतंय आणि नेहमीप्रमाणे हे दरवेळेस यांचा संदेश हा असाच असतो. हा संदेश आहे माळगे परिवाराचा, लष्कर सोलापूर इथले शशिकला माळगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार. हे आपल्याला थोडंसं धकवतात, स्क्रोल करायला लावतात आणि शेवटी संदेश असतो. ते म्हणतात 26 मे रोजी मराठी गाणी जी प्रसारित करण्यात आली होती ती खूप छान होती. राजेंद्र कुमार कांबळे यांनी सादर केलेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम अतिशय सुरेख होता. आपले कार्यक्रम खूप छान असतात असं कळवले शशिकला माळगे यांनी. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: सागर ज्ञानेश्वर आसबे आहेत खरसोळीचे, बरं का, पंढरपूरहून त्यांनी प्रतिक्रिया पाठवलेली आहे. सामान्य माणसाचे नाव घेतात त्यामुळे प्रत्येक माणसांची हक्काची आकाशवाणी असं त्यांना वाटतं.
0: हो, आकाशवाणीसाठी खरं तर आमच्यासाठी सर्व श्रोते हे तेवढ्याच किमतीचे आहेत, तेवढेच मौल्यवान आहेत. प्रत्येक श्रोता आम्हाला मौल्यवान आहे, सामान्य असेल किंवा असामान्य असं काही नाहीये.
1: शहरी भागातला असेल राज्यातला असेल, जिल्ह्यातला असेल, देशातला असेल किंवा

0: देशाबाहेरचा, सगळे श्रोते आपल्यासाठी सामान्यच आहेत. त्यानंतरची प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आहे दिगंबर आमले वारचळ सोलापूर येथून. त्यांच्यासोबत आहेत वैशाली आमले. हे म्हणत आहेत नितीन भाऊ असं त्यांनी एकंदरीत सुरुवात केलेली आहे. 6 मे बुधवारी कवी माधव पवार यांची कविता सादरीकरण करण्यात आलं. खूप छान कविता होत्या. त्याचबरोबर ते काय म्हणतात गुलदस्ता,
1: गुलदस्तामध्ये ऐकायला मिळालेली माहिती देखील आम्हाला खूप छान वाटली आणि जुनी गाणी देखील छान वाटली. खरं तर सुमित त्यांनी कवी माधव पवार यांचं नाव घेतलंय. कवी राणा पवार यांचे सुपुत्र कवी माधव पवार हे सोलापूर मधले नामांकित कवी होते आणि अनेक वर्ष ते एका आजाराने त्रस्त होते. त्यांना दर 3 दिवसांनी
0: डायलिसिस
1: करावं लागलं होतं. परंतु
0: जिंदादिल कवी अशी
1: त्यांची, कधीही त्यांनी त्या आजारपणाचं दुःख सर्वांसमोर मांडलं नाही,
0: कधीच नाही,
1: कधी मांडलं नाही. आणि ते अगदी स्वतःच्या मौज मध्ये ते जगले आणि जातानाही तसेच गेले. एक सोलापूरचे कवी आहेत त्यांची ओळ मला इथं आठवते. खरं तर ही त्यांना समर्पित आपण करूया आणि भावपूर्ण आदरांजली आपण व्यक्त करूया. माझ्या जाण्याने चंद्र सूर्य तारे फिके पडतील, माझ्या जाण्याने चंद्र सूर्य तारे फिके पडतील, मला नेताना मरणाची दूत देखील रडतील. असाच प्रवास कवी माधव पवार यांचा होता आणि अगदी त्यांच्या जाण्याने सगळ्याच म्हणजे सोलापूरवासियांना दुःख झालेलं आहे. सगळ्याच पठडीमधल्या त्यांच्या कविता होत्या आणि खूप साऱ्या चळवळींमध्ये देखील त्यांचा सहभाग असायचा आणि अनेकदा त्यांनी उघडपणे भूमिका देखील त्यांनी मांडलेली होती. आणि कवी साहित्यिक यांचा कणा हा नेहमी ताट असतो त्याचं उत्तम उदाहरण कवी माधव पवार होते. ते आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या कविता आपल्या सोबत आहेत. त्यांना भावपूर्ण आदरांजली आपण व्यक्त करूया. प्रतिबिंब हा पत्रोत्तराचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आपल्या सोबत आहे नितीन बनसोडे
0: आणि मी सुमित गाडेकर. खरं तर नितीन बऱ्याच श्रोत्यांनी आपल्यापर्यंत एसएमएस पाठवण्याचा,
1: विष्णू मिस्किन यांच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत. आम्ही माफी मागतोय विष्णू मिस्किनजी, आपल्या अनेक प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत, आता आणखीनही काही प्रतिक्रिया आम्ही घेतोय.
0: यानंतरची प्रतिक्रिया आहे वरद, संजय, स्वाती, विलास सारफळे, समस्त सारफळे परिवार, पोहनेरचे हे श्रोते आहेत धाराशिवहून. बरं का, हे म्हणजे 8 मे रोजी झालेला गुजारिश हा कार्यक्रम खूप छान होता. लावण्य रंग हा कार्यक्रम देखील खूप छान होता. गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं, गुलदस्ता, गावकरी मंडळ, वृत्तविशेष हे सर्व कार्यक्रम आम्हाला खूपच छान वाटतात अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. प्रशांत शिंदे, कृष्णा घुडकेत हे काय म्हणतात, बरं
1: ईमेलवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम सुरू करावा. परंतु हे आपल्याला मी सांगू इच्छितो की एसएमएस हा पर्याय हा अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांकडे आहे, त्यामुळे जो इझी ऍक्सेस असेल त्यावरती आपण कार्यक्रम सादर करतोय. आणि एसएमएस बेस्ड प्रोग्राम खूप सारे प्रोग्राम आपल्याकडे आता सध्यालाही सुरू आहेत आणि पुढेही आपण आणखीन काही त्यामध्ये भर घालणार आहोत, त्यामुळे ईमेलवरती कार्यक्रम सादर करणं आता तरी शक्य.
0: यानंतरची प्रतिक्रिया आहे शिवाजी सोनवणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार मराठवाड्याहून परभणीहून प्रतिक्रिया पाठवली.
1: त्यांनी एक सूचना केली पक्ष्यांची दुनिया हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा ही त्यांनी सूचना केलेली आहे. तर नक्कीच त्या सूचनेचं स्वागत आम्ही कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत नक्की कळू. प्रशांत शिंदे, कृष्णा घोडके हे म्हणत आहेत गीत गाता हूं मैं हा कार्यक्रम खूप छान आहे. राजेंद्र कुमार कांबळे सरांचं निवेदन सुंदर आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं आहे गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमामधून राजेंद्र कुमार कांबळे जुन्या हिंदी गाण्यांची मेजवानी आपल्यापर्यंत देत असतात आणि अगदी गीतकार संगीतकार यांची देखील माहिती त्या कार्यक्रमामधून आपल्याला होत असते.
0: खरं तर नितीन काही श्रोते त्यांची तक्रार आहे की चुकीच्या पद्धतीनं एसएमएस वाचले जातात असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु असं काही होणार नाही कारण स्क्रीनवरती ते दिसतंय.
1: हो, जे आमच्यापर्यंत संदेश पोहोचत आहेत त्या प्रत्येक संदेशाचा समावेश
0: कोणत्याही श्रोत्यांनी आपल्या मनात किंतु परंतु ठेवू नये. सर्व श्रोते कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेत असतात
1: आणि आमच्यासाठी प्रत्येक श्रोता महत्वाचा आहे आणि प्रत्येक श्रोत्याला समान संधी देणं हे आमचं काम आहे. प्रत्येकाच्या एसएमएसचा समावेश प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये करता येईल परंतु तो आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. वेळेत पोहोचला तर नक्की समावेश होईल.
0: यानंतरची प्रतिक्रिया कोणाची, बरं
1: हा संदेश कुणाचा आहे माहित नाही. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आहेत 3201 हे म्हणतात आता सुरू असलेला प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे, यामध्ये नितीन बनसोडे आणि सुमित गाडेकर यांचा समावेश.

0: खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. प्राध्यापक प्रसन्न नागरे यांचा हा
1: काय म्हणतात बरं
0: संदेश आहे, ते म्हणतात सकाळी 6:50 सुरू होणारा कीटकांवर आधारित संशोधित लेखनाचा भाग प्राध्यापक धनंजय शहा सरांनी फार चांगल्या प्रमाणे लिखित केलेला आहे. अतिशय सखोल माहिती आहे, अभ्यासपूर्ण अशी माहिती आम्हाला या कार्यक्रमातून मिळते. कार्यक्रम ऐकताना मन भरून येतं. सोलापूर आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद असं त्यांनी आपल्या कळवले. खूप खूप धन्यवाद तुमच्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. रोहिदास चौक पंढरपूर इथले प्रशांत शिंदे आणि कृष्णा घोडके यांचा संदेश आहे, म्हणतात सुनोतर आणि क्विजके वाहने हा कार्यक्रम दोन निवेदकांनी सादर करावा, त्यामुळे कार्यक्रम ऐकताना वेगळा आनंद मिळेल. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. तुमची सूचना आम्ही आमच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू. अनेकदा तसा प्रयोगही आपण करून
1: बघितला,
0: प्रत्येकच वेळेस तो प्रयोग यशस्वी होईल किंवा ती सांगड जुळून येईल याची काही गॅरंटी देता येत नाही.
1: नक्की खरंय. दक्षिण सोलापूर कुंभारीतून मनसिद्ध खांडेकर, रेवणसिद्ध गुब्याट हे म्हणताय ते आकाशवाणी केंद्रावर सर्वच कार्यक्रम एकदम बहारदार आहेत अशी एकंदरीत मोगम प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे. त्यानंतरची प्रतिक्रिया कोणाच्या बरोबर?
0: चंद्रशेखर शिवाजी भोसले आणि लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, भोसले परिवार, साठे पाटील वस्ती, देगाव नाका, सोलापूर इथले श्रोते. आकाशवाणीचे कार्यक्रम खूपच छान असतात. आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आम्हाला आवडतात. आज प्रसारित झालेला दुपारी सोमनाथ ध्वजारोहणाचा कार्यक्रम, पंतप्रधानांचा जो रिले होता तो देखील आम्ही ऐकला. त्याचबरोबर गावकरी मंडळ हा आमच्या आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामधलं जे कीर्तन रविवारी प्रसारित करण्यात आलं होतं ते देखील आम्हाला खूप आवडलं असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. प्राध्यापक प्रसन्न नाझरे यांचा संदेश त्यांनी हा संदेश मगाशी जो आशय होता तोच आशय त्यांनी आपल्यापर्यंत पुन्हा एकदा सांगितलेला आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आजचा एकही फिल्म से या कार्यक्रमामध्ये ढाई अक्षर प्रेम के यामधली गाणी आम्हाला खूप आवडली असं अविनाश हरिचंद्र कारंडे यांनी कामतू बुद्रुक इथून आपल्याला कळवलेलं आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: त्यानंतरची प्रतिक्रिया कामती बुद्रुक तालुका मोहोळ इथून सानवी अविनाश कारंडे हे म्हणतात आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान असतात, आपली आवड हिंदी गाणी मराठी गाणी खूपच आवडतात अशी प्रतिक्रिया त्यांनी पाठवलेली आहे.
0: बहुरंगी वसुंधरा हा आमच्या आवडीचा कार्यक्रम आहे. शेतशिवार, विचारपुष्प, सोलापूर दिनांक हे कार्यक्रम देखील आम्हाला आवडतात. यश गोसावी सरांनी सादर केलेला जो लहान मुलांचा गप्पांचा कार्यक्रम होता हॅलो गंमत जम्मत तो देखील आम्हाला आवडला असं आपल्याला कळवलेलं आहे. अमृता, प्रणव, सुवर्णा, भारत, जगताप सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने टाकळी सिकंदर इथले हे सर्व श्रोते. यानंतरची प्रतिक्रिया आहे साणिका ढेरे, पिरळ तालुका राधानगरी इथले हे श्रोते. हे म्हणतात प्रतिबिंब हा कार्यक्रम खूप छान सुरू आहे असं त्यांनी आपल्याला कळवलंय. हा तनुजा गुंड, आदित्यनगर, सोलापूर इथल्या श्रोत्या यांचा हा संदेश. हे म्हणतात आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत. आमची एक सूचना आहे की युट्यूबवरील चॅनल जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ देखील अपलोड करा. खरं तर आपले कार्यक्रम हे ऑडिओ फॉर्म मध्ये आहेत आणि ते कार्यक्रम आम्ही तिथं अपलोड करतोय, परंतु व्हिडिओ अपलोड करणं हे थोडंसं शक्य नाहीये. तुम्ही ऑडिओ स्वरूपातले कार्यक्रम नक्कीच ऐकू शकताय. अश्विनी पुजारी यांचा हा संदेश शिवाजी चौक सोलापूर इथले. हे म्हणतात आकाशवाणी सोलापूर केंद्रावरील कार्यक्रम उत्तम दर्जाचे असून विशेष म्हणजे हे सर्वांसाठी आहेत असं त्यांनी आपल्याला कळवलंय.
1: हीच भावना प्रत्येकाने ठेवायला पाहिजे.
0: हा शेवटचा संदेश घेऊया. विजयालक्ष्मी, राहुल महाजन, देऊळगाव राजा, बुलढाणा इथले श्रोते. सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत असं ते म्हणतायत. सुमित, आणखीनही खूप सारे संदेश आहेत परंतु माफी मागूया आणि सर्व संदेशाचा समावेश आपल्या कार्यक्रमामध्ये करता आला नाही, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे. तेव्हा आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून मी नितीन बनसोडे
1: आणि मी सुमित गाडेकर
0: आपला निरोप घेतोय. नमस्कार. प्रतिबिंब कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सहभाग होता नितीन बनसोडे आणि सुमित गाडेकर यांचा. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. 9:09 समाचार संध्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. Thank you.

0: ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, ॲम्ब्युलन्स सेवा ही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
0: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994290.
0: वेळ सकाळी 10:30 ते 8.
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
3: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर.
0: सोलापूरचे पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर अरुण मनगोळी यांच्या दत्त चौकातील मनगोळी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत मोफत लिव्हर तपासणी आणि हिपेटायटीस बी व सी तपासणी शिबिराचं आयोजन केलंय. नियमित किंवा अधूनमधून ड्रिंक्स घेणाऱ्या व्यक्तींच्या लिव्हरची तपासणी अर्थात फायब्रोस्कॅन लिव्हर डॅमेज टेस्ट मोफत करण्यात येईल. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. मनगोळी हॉस्पिटल, दत्त चौक, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 77 45 80 00 18.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
0: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीनद्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
0: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 9893258763.
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
6: श्रोतो हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. आजच्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी गायलेल्या काही गझल आपण ऐकणार आहोत.

0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
0: शिस्त संस्कार शिक्षण महान श्रीराधा गुरुकुल मुलींचा अभिमान।
1: मुलींचं शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक।

0: आणि तिची सुरक्षितता म्हणजे तुमची सर्वोच्च प्राथमिकता.
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव श्री राधा गुरुकुल कामती.
0: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल. इथं एकाच छताखाली मिळेल संस्कारयुक्त शिक्षण, आधुनिक सुविधा, पौष्टिक आहार, सुरक्षित आणि स्वच्छ वसतिगृह.
1: तरी आजच आपल्या लेकीच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा. श्री राधा गुरुकुल कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.
0: संपर्क 87 88 46 14 97.
2: विश्वसनीय गुंतवणूक करून निश्चिंत रहा.
3: अहो पण कुठं?
2: आर्थिक क्षेत्रातील 3 पिढ्यांचा विश्वास घेऊन येत आहे सभासदांच्या मनातील हक्काची योजना.
1: गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवीन क्रांती सुमित्रा महाबचत योजने अंतर्गत आपल्या सेव्हिंग खात्यावर 9.99% व्याज मिळवा. दैनंदिन शिल्कीवर व्याज
2: नाही, मुदतीची बाधा
1: नाही, TDS ची चिंता
2: नाही, नूतनीकरणाची गाथा.
1: दर महिना अखेर व्याज बचत खात्यात जमा. योजनेत सहभागी होऊन आपल्या गरजेच्या वेळी हक्काच्या पैशांची सोय करा.
2: सुखांजली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ब्रह्मा गॅलेक्सी, सुमित्रा पार्क, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 940-51-202-74.
2: उन्हाळ्याची खास गरमागरम ऑफर, मुदत ठेवीवर 11% व्याज.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर.
7: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

भीमराव पांचाळे यांच्या स्वरात गझल आपण ऐकली. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 9:15 वाजतायत. 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुनो तराणे क्विज के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोतराणे क्विज के बहाने कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. श्रोते हो, सोपे सोपे प्रश्न आणि त्या सोप्या प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोतराणे क्विज के बहाने हा कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोतराणे क्विज के बहाने या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं. प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम कोणत्या सामुद्रध्वनीशी संबंधित आहे? प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम कोणत्या सामुद्रध्वनीशी संबंधित आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

एसपी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. चित्रपट होता लव. श्रोते हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम कोणत्या सामुद्र ध्वनीशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय फुलचिंचोली पंढरपूर येथून झाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाची आणि संपूर्ण परिवाराने. याच प्रश्नासाठी बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, अरळी खुर्द, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कुचननगर सोलापूर इथल्या उमा मातगुंडी यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवप्रसाद जगदेवी भारतमाने वाढेगाव तालुका सांगोला इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश कोरे, रक्षिता कोरे, शेळगी गावठाण सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. युनिस पठाण आहेत टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते. वैशाली आमले, दिगंबर आमले, वारद चाळ सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सावरगाव तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव इथले अभिमन्यू कळसे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर शेख, अली मुजावर, अमन शेख, अरळी खुर्द, तुळजापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. रेनगर कुंभारी इथला शेख परिवार, सुमैया, आशपिया, मती, नाजीम, शहनाज आणि त्यांचा संपूर्ण शेख परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. समीक्षा लांडे, शंभूराजी लांडे, मावळा चौक कुरुल तालुका मोहोळ इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दिंडेगाव तालुका तुळजापूर धाराशिव इथले प्रज्योत, प्रतीक्षा, पद्माकर आणि समस्त पाटील परिवार दिंडेगाव इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सावित्री, हिरा चार हजारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पाटकुल मोहोळ इथल्या साक्षी पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील, विठ्ठल मंदिर पंढरपूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मंगळवेढा इथल्या भोसे गावचे रणजित काकडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिरपनाळी दक्षिण सोलापूर इथल्या सोनाली बिराजदार आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. फुलचिंचोली पंढरपूर इथले बाबू शेख यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मच्छिंद्र बनकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार बनकरवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. वैभवी गुंड सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. शोध हो, तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता, प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम कोणत्या सामुद्र ध्वनीशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे होमुर्झची सामुद्र ध्वनी. प्रोजेक्ट फ्रीडम ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मे 2026 सुरुवातीला इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर होमुर्झच्या सामुद्र ध्वनीत सुरू केलेली एक लष्करी मोहीम आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश त्या भागातील अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षा पुरवणं हा आहे.

इराणने हुमुझच्या सामुद्रधुनीत जागतिक व्यापारी जहाजांची कोंडी केली आहे, त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. या मोहिमेत म्हणजेच प्रोजेक्ट फ्रीडम या मोहिमेत 15,000 अधिक सैनिक, क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका, 100 जास्त विमानं आणि ड्रोनचा वापर केला जाणार होता. इराणने या अमेरिकन हस्तक्षेपाला आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन मानलंय. पाकिस्तानच्या मध्यस्थीनं इराणसोबत मोठी प्रगती झाल्याचं सांगत ट्रम्प यांनी 6 मे 2026 रोजी ही मोहीम काही काळासाठी स्थगित करत आहोत, पॉज केलेला आहे असं सांगितलं. आता हे महत्वाचं काय आहे, ही एक इंटरनॅशनल घडामोड आहे, आंतरराष्ट्रीय घडामोड आहे, ही महत्वाची काय आहे ती आता आपण जाणून घेऊया. हे अत्यंत महत्वाचं आहे कारण सागरी क्षेत्र जिथून जगातील जवळपास 20% तेलाची वाहतूक होते तिथं प्रोजेक्ट फ्रीडम हे या मार्गावरील इराणच्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं पाऊल आहे असं अमेरिकेने जाहीर केले. सध्या या मोहिमेला स्थगिती देण्यात आलेली असली, पॉज दिलेला असला, परंतु तणाव पूर्णपणे निवळलेला नाहीये. आणि यामुळं ज्या कच्च्या तेलाच्या किमती आहेत त्या जवळपास 200 बॅरेलपर्यंत पोहोचलेल्या आहेत. कारण जगाला 20% तेलाचा पुरवठा याच सामुद्रधुनीतून होत असतो. जी तेलवाहू जहाजं आहेत ती याच होमुर्जच्या सामुद्रधुनीतून येत असतात, त्यामुळं ही सामुद्रधुनी अत्यंत महत्वाची आहे. इराण आणि अमेरिकेच्या या युद्धामुळं या सामुद्रध्वनीवर अवलंबून असलेल्या देशांवर देखील संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्या पंतप्रधानांनी देखील सांगितलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या तेलाचा हा काटकसरीनं उपयोग केला पाहिजे. प्रश्न विचारला होता प्रोजेक्ट फ्रीडम कोणत्या सामुद्रध्वनीशी संबंधित आहे, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे होमुर्जची सामुद्रध्वनी.

श्रोत हो, आज 11 मे 1998 रोजी भारतानं अणुचाचणी यशस्वी करून दाखवली. ही अणुचाचणी भारतातल्या कोणत्या भूभागावरती घेण्यात आली होती? 11 मे 1998 रोजी भारताने यशस्वी करून दाखवलेली अणुचाचणी कोणत्या भूभागावरती घेण्यात आली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायचं आहे.

वंश या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. श्रोतो हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता. 11 मे 1998 रोजी भारतानं यशस्वी अणुचाचणी केली. ही अणुचाचणी कोणत्या भूभागावरती करण्यात आली होती आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवलंय शिल्पा कळसे यांनी सावरगाव तुळजापूर धाराशिव येथून. याच प्रश्नासाठी अजिंक्य वारगजे आणि त्यांचा संपूर्ण परिवार कोल्हापूर इथला

यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार आहेत सुल्लेर जवळगी अक्कलकोट इथले श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. काव्या कावळे रणजित काकडे मंगळवेढा इथल्या भोसेगावचे श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर इस्माईल शेख अरळी खुर्द धाराशिव इथले श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. कोमल म्हेत्रे बार्शी येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. शशिकांत मधुकर कुंभार आहे डोनगाव इथले श्रोते. वैभवी विवेक तनुजा आणि समस्त गुंड परिवार सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते. संकेत आणि समर्थ हे दोघेही जण आहेत सोलापूर इथले श्रोते. स्वप्नील रजपूत वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. साक्षी पाटील मंगळवेडा इथल्या पाटकुल गावातून आपल्यापर्यंत संदेश पोहोचवत आहेत. आलेगाव तालुका सांगोला येथून धनु माया गणपती सिंधू तन्मय वेदिका तेज आणि समस्त राऊत परिवार, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. रणजित काकडे मंगळवेडा भोसे इथले श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. बंडू बिरमल माळी डोंगरगाव तालुका मंगळवेडा इथल्या श्रोत्या, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिर्डी जिल्हा सांगली येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शिवलिंगप्पा नडमने आणि त्यांचा संपूर्ण परिवार वडवळ तालुका मोहोळ इथला, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीकांत कापसे राजेंद्र कापसे अरुण कापसे सिकंदर कापसे उषा कापसे टाकळी सिकंदर कापसे वस्ती मोहोळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. राहुल कुलकर्णी सुनीता कुलकर्णी पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मतीन शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार लोकमान्य नगर सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथून संतोष बगले संजय मोगे धानप्पा दुधगी सुजाता पोमजे आणि शिवानंद हुल्ले यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. विठ्ठल पांचाळ बदलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून सानवी माळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सावित्र चार हजारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर धाराशिव इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रावणी पाटील सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. महादेव खोचरे भोयरे तालुका मोहोळ इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. उमा मातगुंडी कुचन नगर सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला. प्रशांत शिंदे सुनीता शिंदे यशराज शिंदे ऋषी शिंदे आणि कृष्णा गोडके रोहिदास चौक पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सरस्वती नगर शिर्डी सोलापूर येथून आदिती काळे आणि मोहन काळे, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बनकरवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून मच्छिंद्र बनकर आणि त्यांचा परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. संजोत संजय भोसले बार्शी येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दिनकर साळवे शुगर फॅक्टरी येवराई बीड इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवप्रसाद भारतमाने ब्रह्मपुरी मंगळवेडा इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील पाटकळ तालुका मंगळवेडा इथले श्रोते. दत्ता कदम भांबेवाडी येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कडप्पा पवार अंकोली इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवेडा इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आदिती काळे आणि मोहन काळे यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. श्रीकांत कापसे आणि त्यांचा संपूर्ण परिवार टाकळी सिकंदर मोहोळी इथला. उषा बाबूराव देशमुख वैराग बारशे येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्री नागने आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. वनिता पांडुरंग पवार खटाव सातारा येथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अजिंक्य बारगजे कोल्हापूर इथले श्रोते. रेणुका नडमने यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अनुज महिंद्रकर वसंत विहार सोलापूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील स्वामी आणि प्रज्योत पाटील स्वारगेट पुणे इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सिद्धाराम हिरेमठ मार्केट यार्ड सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अप्पासाहेब जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार आंबे चिंचोली पंढरपूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर सोलापूर इथला शेख परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. संकेत सर्वदे
संभाजी

खोडवलकर, नितीन रणदिवे, येवती तालुका मोहोळ इथले हे सर्व श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, आपल्याला प्रश्न विचारला होता, 11 मे 1998 रोजी अणुचाचणी करण्यात आली आणि ही अणुचाचणी कोणत्या भूभागावरती घेण्यात आली होती, याचं उत्तर आहे पोखरण, राजस्थान इथल्या

सुगावा लागू शकला नाही. यातच भारताचे राजनैतिक आणि धोरणात्मक यश होतं असं म्हणावं लागेल. ही मोहीम इतकी गोपनीय राखण्यात आली होती की केंद्र सरकारमधील निवडक अधिकाऱ्यांनाच या संदर्भात माहिती देण्यात आली होती. किंबहुना तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनाही याची कल्पना नव्हती. या मोहिमेविषयी खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे तत्कालिक वैज्ञानिक सल्लागार डॉ APJ अब्दुल कलाम, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, लष्करातील मोजके अधिकारी आणि या प्रकल्पावर काम करणारे 58 इंजिनियर्स यांनाच या मिशनविषयीची कल्पना होती. त्या काळात जगात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशाकडे अण्वस्त्र नव्हती, तरीही भारतानं धाडस करून हे पावल उचललं. या अणुचाचणीची घोषणा करताच पंतप्रधान वाजपेयींनी लोकसभेत 3 महत्वाची विधानं केली होती. पहिलं विधान, कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्र वापरणार नाही. ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही त्याच्या विरोधात आम्ही आमच्या अण्वस्त्राचा वापर करणार नाही. यापुढे भारत अण्वस्त्र चाचणी घेणार नाही. हे 3 विधान अत्यंत महत्वाचे होते. त्या काळात अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA भारताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. अमेरिकन सॅटेलाइट्सचे पोखरण रेंजवर बारीक लक्ष होते. पण भारतीय वैज्ञानिकांनी या अमेरिकन सॅटेलाइटला देखील चकवा देऊन ही चाचणी यशस्वी करून दाखवली. या प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेले वैज्ञानिक कोडिंग भाषेमध्ये परस्पराशी बोलायचे. नेमकं काय चालू आहे हे कुणालाही कळू नये यासाठी वैज्ञानिक देखील सैन्याचा गणवेश घालून पोखरण रेंजवर जायचे. या चाचणीनंतर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीचाही सामना करावा लागला होता. भारताने ही चाचणी केल्याचं जाहीर करताच अमेरिकेनं लगेच परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा स्थगित केली आणि भारतावर निर्बंध लादले होते. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भारतानं त्या सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना केला होता. आपली अण्वस्त्र संपन्नता शांततेसाठी असल्याचं जगाला पटवून दिलं होतं. त्यामुळंच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांनी भारताबरोबर अणुकरार केला. आजचा दिवस म्हणजेच 11 मे 1998 ही चाचणी घेण्यात आली होती आणि हा आपल्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा आणि अभिमानाचा असा हा क्षण.

सुनोदराणी क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाइव कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. 10:30 झाली आहेत. वळूया कार्यक्रमातल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. पुलित्झर पुरस्कार कोणत्या युनिव्हर्सिटीमार्फत दिले जातात? जगप्रसिद्ध असा पुलित्झर पुरस्कार कोणत्या युनिव्हर्सिटीमार्फत दिला जातो? बरोबर उत्तर, तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

एसपी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या मैने प्यार किया या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, जगप्रसिद्ध असा पुलित्झर पुरस्कार कोणत्या विद्यापीठामार्फत युनिव्हर्सिटी मार्फत दिला जातो, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे गौरी नडमणे यांनी वडवळ तालुका मोहोळ इथून. याच प्रश्नासाठी श्री नागणे आणि त्यांचा संपूर्ण नागणे परिवार, ओझेवाडी तालुका पंढरपूर सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर सोलापूर इथला शेख परिवार यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. शिवलिंगप्पा नडमणे आणि त्यांचा परिवार वडवळे तालुका मोहोळ इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश कोरे, रक्षिता कोरे, शेळगी गावठाण सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलाय. अरळी खुर्द तुळजापूर धाराशिव येथून स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रीशैल कुमार आहेत हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले. श्रोते,

आयुष्यमान काळसे सावरगाव तुळजापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शंभूराजे लांडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार कुरुल मोहोळ इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रोहिदास चौक पंढरपूर येथून प्रशांत शिंदे सुनीता शिंदे यशराज शिंदे ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. खुपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून स्वर्णिम माळी सानवी माळी सुदर्शन माळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. फुलचिंचोली पंढरपूर इथले बाबू शेख आणि त्यांचा परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते शौर्य कुंभार आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. अमन शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार अली मुजावर अरळी खुर्द तुळजापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील राजपूत वीर महाराणा चौक सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. वैभवी विवेक आणि तनुजा गुंड हे आहेत सोलापूर इथले श्रोते. असद शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार लोकमान्य नगर सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. वनिता पांडुरंग पवार खटाव सातारा इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. राजेंद्र शंकर माने चैत्राली राजेंद्र माने बेंबळे तालुका माढा इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पाटकळ मंगळवेढा इथून साक्षी पाटील आणि त्यांचा परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रावणी पाटील यांनीही या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. सोलापूर येथून अजिंक्य बारगजे कोल्हापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मंगळवेढ्यातल्या भोसे इथले रणजित काकडे आणि काव्या कावळे यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने द्वंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथून सुजाता पोमजी शिवानंद हुल्ले संतोष बगले संजय मोगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. काव्या कावळे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. फुलचिंचोली पंढरपूर इथले बाबू शेख आणि त्यांचा परिवार दत्ता कदम भांबेवाडी इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रीती जवळकोटे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वांगी दक्षिण सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सागर म्हेत्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार बार्शी सोलापूर इथला कड्याप्पा पवार आणि त्यांचा संपूर्ण पवार परिवार अंकोली मोहोळ इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उगळे आणि त्यांचा परिवार शिरगाव पंढरपूर इथला युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलाली आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथून उषा विठ्ठल अंजिखाने आणि पूजा प्रसाद अंजिखाने यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. राहुल कुंभार आणि त्यांचा संपूर्ण कुंभार परिवार यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. आलेगाव सांगोला इथला राऊत परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रद्धा भारत माने वाडेगाव सांगोला इथल्या श्रोत्या यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बंडूमाळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार डोंगरगाव मंगळवेढा इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. राजकुमार कुंभार सुल्लेर जवळगी अक्कलकोट इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आदिती काळे आणि मोहन काळे सरस्वती नगर शेळगी सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. राहुल कुलकर्णी आणि त्यांचा संपूर्ण परिवार पंढरपूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रतीक्षा पद्माकर पाटील आणि त्यांचा परिवार दिंडेगाव तुळजापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. भीमनगर आंबे चिंचोली इथले अप्पासाहेब जाधव आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. गौरी इरवडकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार नीलम नगर सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जगताप आणि त्यांचा परिवार टाकळी सिकंदर मोहोळ इथला बणगर वस्ती मंगळवेढा इथले हनुमंत धायगोंडे आणि त्यांचा परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. संभाजी बंडलकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार यवती मोहोळ इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील पंढरपूर इथले श्रोते यांचं उत्तर श्रोतो. पुलित्झर पुरस्कार हा कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांच्यामार्फत दिला जातो. 2026 प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार दोन भारतीय पत्रकारांनी जिंकून भारताचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केलंय. याचे विजेते आहेत भारतीय पत्रकार आनंद आरके आणि सपूर्णा शर्मा. भारतातील सायबर फसवणूक आणि डिजिटल अरेस्ट या विषयावर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शोध पत्रकारितेसाठी त्यांना
पुलित्सर जर्नलिज

हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी नताली ओबिको यांच्यासह ब्लूमबर्ग यासाठी देखील विशेष वार्तांकन केले. डिजिटल पाळत ठेवणं आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यावर त्यांनी प्रकाश टाकलाय. पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारिता, साहित्य आणि संगीतातील उत्कृष्टतेसाठी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क यांच्या मार्फत दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठित असा जागतिक वार्षिक पुरस्कार आहे. आणि या वर्षी या पुरस्काराचे मानकरी दोन भारतीय पत्रकार आहेत, एक आनंद आरके आणि दुसरे सुपूर्णा शर्मा. सुनो दराने क्विज के वाहने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमातला हा आहे चौथा प्रश्न. नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाचं आत्ताचं नाव काय आहे? नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाचं आत्ताचं नाव काय आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं साजन या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाचं आत्ताचं नाव काय आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार. अरळी खुर्द तुळजापूर जिल्हा धाराशिव इथला त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ओझेवाडी पंढरपूर इथले बसप्पा नागने आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शंभूराजे लांडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार.

कुरुल तालुका मोहोळ इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शशिकांत मधुकर कुंभार डोणगाव इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. शिवप्रसाद भारत माने ब्रह्मपुरी मंगळवेढा इथले श्रोते. वडवळ मोहोळ इथले गौरी नडमने आणि त्यांचा संपूर्ण परिवार. वैभवी विवेक तनुजा आणि समस्त गुंड परिवार सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. रेणुका नडमने वडवळ सोलापूर इथल्या श्रोत्या. शिवलिंगप्पा नडमने आणि त्यांचा परिवार वडवळ इथला. रक्षिता कोरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शेळगी गावठाण सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी तालुका पंढरपूर इथले श्रोते. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शोएब पैगंबर शेख अफरीन सना शेख अरळी खुर्द तुळजापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील पाटखळ मंगळवेढा इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. लोकमान्य नगर सोलापूर येथून गझनफर शेख यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. साक्षी पाटील पाटकुळ मंगळवेढ्यातल्या श्रोत्या यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. भारत माने आणि त्यांचा परिवार वाढेगाव सांगोला इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील स्वामी आणि प्रज्योत पाटील स्वारगेट पुणे इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. हिरेमठ परिवार आहे सोलापूर इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मजरेवाडी सोलापूर इथला राजकुमार आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पद्माकर पाटील दिंडेगाव तुळजापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रवीण बनसोडे श्राव्या बनसोडे बाळप्पा बनसोडे श्रावणी बनसोडे होडगीगाव दक्षिण सोलापूर इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे अप्रजित उघडे शिरगाव तालुका पंढरपूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. जमादार वस्ती कुंभारी सोलापूर इथून दिनेश जमादार आणि त्यांचा संपूर्ण परिवार. रोहिदास चौक पंढरपूर इथले प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार. झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आलेगाव सांगोला इथले राऊत आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. काव्या कावळे आणि रणजित काकडे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. श्रावणी पाटील सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोमल म्हेत्रे बार्शी इथून बरोबर उत्तराचा संदेश त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. संजय भोसले बार्शी इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर मनवाने मंद्रुप दक्षिण सोलापूर इथले श्रोते. श्रीकांत कापसे आणि त्यांचा संपूर्ण परिवार टाकळी सिकंदर मोहोळ इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. आदिती काळे आणि मोहन काळे शेळगी सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. संतोष बगले आणि त्यांचा संपूर्ण परिवार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर इथला. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता नागरहोळे राष्ट्रीय उद्यानाचं आत्ताचं नाव काय आहे. अचूक उत्तर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखलं जाणारं नागरहोळे राष्ट्रीय उद्यान दक्षिण भारतातील सर्वात मनमोहक वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. कर्नाटकातील कोडगू आणि म्हैसूर जिल्ह्यांमध्ये 640 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेलं हे चैतन्यमय जीवनमंडल निलगिरी जीवनमंडल अभयारण्याचा एक भाग आहे. नागरहोळे वन्यजीव अभयारण्य आणि नागरहोळे व्याघ्र अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जाणारं हे उद्यान जैवविविधतेसाठी एक अभयारण्य म्हणून काम करतं. चैतन्यमय वनमय परिसरात जंगल सफारीचा थरार अनुभवण्यासाठी एक विलक्षण संधी हे अभयारण्य देतं. काबिनी नदी नागरहोळे ओढा लक्ष्मण तीर्थ नदी बल्लेहल्ला आणि विस्तीर्ण काबिनी जलाशय यांसारख्या जलस्रोतांच्या जाळ्यांमुळं या प्रदेशातील परिसंस्था वर्षभर समृद्ध असतात. नागरहोळेच्या वनस्पती आणि प्राणीजीवनात बांबूची झुडपं सागवान रोजवूड आणि चंदन यांच्या झाडांची घनदाट पानझडी जंगलं देखील आहेत. तसंच वाघ बिबट्या हत्ती ढोल गवा यांसारख्या 250 अधिक या प्राण्यांसमवेतच 250 अधिक पक्ष्यांच्या प्रजाती देखील या अभयारण्यामध्ये आढळतात. नागरहोळे उद्यानात जीप सफारी आणि काउंटर सफारी सारखे विविध सफारीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरहोळे वन्यजीव सफारीचा अनुभव हा रोमांचक आणि सहज उपलब्ध होतो. निसर्ग अभ्यासक आणि वन मार्गदर्शकांसोबत नागरहोळमधील विशिष्ट सफारी ही अतुलनीय जैवविविधता चित्तथरारक निसर्गदृश्य आणि सुव्यवस्थित सफारीमुळे हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटकातील सर्वात समाधानकारक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आणि ऑक्टोबर ते मे महिना यामध्ये या दरम्यान तुम्ही

या उद्यानाला भेट देऊ शकताय, सफारीचा आनंद घेऊ शकताय. नागरहोळी राष्ट्रीय उद्यानाचं आत्ताचं नाव आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. सुनोदराने क्विज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. कार्यक्रमातला शेवटचा आणि पाचवा प्रश्न नीट ऐका. निळा लिटमस पेपर लाल झाला तर तो पदार्थ कोणता असतो? निळा लिटमस पेपर लाल झाला तर तो पदार्थ कोणता असतो या प्रश्नाचं अचूक उत्तर लवकर पाठवून द्या 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती.

देव कोहली यांची गीतरचना आपण ऐकली एसपी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. चित्रपट होता हम आपके है कौन. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, निळा लिटमस पेपर लाल झाला तर तो पदार्थ कोणता असतो. विज्ञानाशी संबंधित हा प्रश्न, या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय रेणुका नडमणे यांनी वडवळ मोहोळ येथून. याच प्रश्नासाठी झाकीर मुलाणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शंभूराजे लांडे आणि त्यांचा

0: संपूर्ण परिवार कुरुल मोहोळ इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. युनिस पठाण टाकळे सिकंदर मोहोळ इथले श्रोते, पैगंबर इस्माईल शेख अरळी खुर्द धाराशिव इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. साक्षी पाटील मंगळवेढा इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. साक्षी सूर्यकांत जवळकोटे आणि त्यांचा संपूर्ण परिवार वांगी दक्षिण सोलापूर इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे आणि अपरिचित उघडे शिरगाव पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बाबू शेख फुले चिंचोली पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. काव्या कावळे रणजित काकडे मंगळवेढ्यातल्या भोसे इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. संकेत समर्थ आणि त्यांचा परिवार सोलापूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे ती संगी पंढरपूर इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रज्योत प्रतीक्षा पद्मकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार दिंडेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार आरळी खुर्द तुळजापूर धाराशिव इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सानवी माळी सुदर्शन माळी बंडू माळी आणि समस्त परिवार खुपसुंगी मंगळवेढा इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दीपक महेंद्रकर वसंत विहार सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. करकम तालुका पंढरपूर येथून शांताबाई सूर्यवंशी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते, यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील राजपूत महाराणा चौक सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. विनोद पाटील पंढरपूर विठ्ठल मंदिर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ज्ञानोबा चेअरमन आणि बासू मुलानी फुले चिंचोली पंढरपूर इथले श्रोते, शशिकांत मधुकर कुंभार डोनगाव इथले श्रोते, महेश काकडे मंगळवेढा इथले श्रोते, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कोमल भेत्रे बारशी इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि दत्ता कदम आहेत भांबेवाडी इथले श्रोते. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, निळा लिटमस पेपर लाल झाला तर तो पदार्थ कोणता असतो? निळा लिटमस पेपर जर लाल झाला तर तो पदार्थ आम्ल म्हणजे ऍसिड असतो. याबद्दलची सविस्तर माहिती याप्रमाणे, निळा लिटमस लाल होणं हे त्या पदार्थाच्या आम्लधर्मी ऍसिडिक गुणधर्माचं लक्षण आहे. अशा पदार्थांची चव सहसा आंबट असते. यामध्ये लिंबाचा रस, यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं. व्हिनेगर यात ऍसिडिक ऍसिड असतं. दही ताक यात लॅक्टिक ऍसिड असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl जे प्रयोगशाळेत वापरलं जातं, वैज्ञानिक कारण याची pH व्हॅल्यू ही 7 पेक्षा कमी असते. ते पदार्थ आम्लयुक्त असतात. हे पदार्थ द्रवणात हायड्रोजन आयन मुक्त वापरतात. यामुळे निळ्या लिटमसचा रंग बदलून तो लाल होतो. आता मराठीत लक्षात ठेवण्यासाठी अ पासून आम्ल आणि अ पासून आंबट, जे आंबट आहेत ते ऍसिडिक असतात. श्रोतो, हा होता आजचा सुनोतर आणि क्विज के वाहने हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आता आपला निरोप घेतोय. नमस्कार. सुनोतर आणि क्विज के वाहने हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आता हिंदी बातमीपत्र.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज पश्चिम एशिया संघर्ष को एक दशक के सबसे बड़े संकटों में से एक बताया है. उन्होंने राष्ट्रीय संसाधनों पर बोझ कम करने के लिए नागरिकों से एकजुट होने का आह्वान किया है. वडोदरा में सरदार धाम छात्रावास का लोकार्पण करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि सरकार ये सुनिश्चित करने के लिए निरंतर प्रयास कर रही है कि इस स्थिति का देशवासियों पर कम से कम प्रभाव पड़े. प्रधानमंत्री मोदी ने लोगों से 7 सूत्री अपील को अपनाने का आग्रह दोहराया.
2: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टालें.
1: प्रधानमंत्री ने देशवासियों से विदेशों से आयातित उत्पादों का उपयोग कम करने और विदेशी मुद्रा के व्यय से जुड़े व्यक्तिगत कार्यों से बचने का आग्रह किया. इससे पहले प्रधानमंत्री सोमनाथ अमृत महोत्सव में शामिल हुए. श्री मोदी ने कहा कि सोमनाथ मंदिर अटूट आस्था, दिव्यता और देश की शाश्वत आत्मा का प्रतीक है. उन्होंने कहा कि सोमनाथ अमृत पर्व केवल अतीत का उत्सव नहीं है, बल्कि ये आने वाले 1000 वर्षों तक देश की प्रेरणा बनेगा. प्रधानमंत्री ने सोमनाथ अमृत पर्व पर एक विशेष डाक टिकट और 75 रूपये का विशेष सिक्का भी